0: प्रार्थना, भूपाळ्या, पहाटेची मंगल गाणी, दिवसाची सुरुवात प्रसन्न करते संतांची अभंगवाणी, रोजच्या नव्या दिवसाची प्रसन्न भक्तिमय सुरुवात करण्यासाठी अवश्य ऐका वंदन 107.1 मेगाहर्ट्झ FM रेनबो वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर दररोज पहाटे 5 वाजता वंदन।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात वंदन हा कार्यक्रम आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी। आजकाल आपण कुणाबद्दलही काहीही गॉसिप करणं किंवा ऐकीव गोष्टी पसरवणं हा आपला एक छंद झाला आहे किंवा आपल्याला ती गोष्ट करायला आवडते। पण ग्रीक तत्ववेत्ता सॉक्रेटिस यांची एक खूप सुंदर गोष्ट आहे। एक माणूस पळत पळत सॉक्रेटिसकडे येतो आणि म्हणतो की सॉक्रेटिस, तुला माहिती आहे का तुझ्या एका मित्राबद्दल मी आत्ता काय ऐकलं। सॉक्रेटिस त्याला थांबवतात आणि म्हणतात की थांब, मला काहीही सांगण्यापूर्वी माझ्या 3 प्रश्नांची उत्तरं दे। माझा पहिला प्रश्न, तू जे सांगणार आहेस ते 100% सत्य आहे याची तुला खात्री आहे का? तो माणूस म्हणतो, नाही मी फक्त ऐकलं आहे। सॉक्रेटिस म्हणतात, ठीक आहे। दुसरी गोष्ट, जी तू सांगणार आहेस ती काही चांगली गोष्ट आहे का? माणूस म्हणतो, नाही उलट थोडीशी वाईटच आहे। सॉक्रेटिस हसतात आणि तिसरा प्रश्न विचारतात, जी गोष्ट तू सांगणार आहेस तिचा मला काही उपयोग होणार आहे का? माणूस म्हणतो, नाही काहीच उपयोग नाही। तेव्हा सॉक्रेटिस म्हणतात, मित्रा, जी गोष्ट सत्य नाही, चांगली नाही, जिचा काहीच उपयोग नाही, ती गोष्ट तू मला सांगून तू माझा आणि स्वतःचा वेळ का वाया घालवतोयस? श्रोते हो, मला असं वाटतं आपण सुद्धा बोलण्यापूर्वी या 3 चाळण्यांचा वापर केला पाहिजे, तर आयुष्यातले निम्म्याहून अधिक गैरसमज आणि वाद संपून जातील। याच सकारात्मकतेची साद घालणारे हे पुढचे सूर ऐकूया।

श्रोते हो, आयुष्यात एखादी घटना घडली की आपण लगेच ठरवतो की हे चांगलं झालं की वाईट, बरोबर ना? पण खरंच आपल्याला सगळं माहीत असतं का? चीनमधली एक अतिशय प्रसिद्ध कथा आहे. एका शेतकऱ्याचा एकुलता एक घोडा जंगलामध्ये पळून जातो. गावकरी म्हणतात, अरे रे किती वाईट झालं. शेतकरी शांतपणे म्हणतो, कदाचित. 2 दिवसांनी तो घोडा जंगलातील आणखी 4 जंगली घोडे घेऊन परत येतो. गावकरी म्हणतात, अरे वा तुझं नशीब किती चांगलं आहे. शेतकरी पुन्हा म्हणतो, कदाचित. दुसऱ्या दिवशी शेतकऱ्याचा मुलगा त्या नवीन घोड्याला चालवायला शिकवताना घोड्यावरून पडतो आणि त्याचा पाय मोडतो. गावकरी म्हणतात, अरे रे खूप वाईट झालं. शेतकरी म्हणतो, कदाचित. पुढच्या आठवड्यात राज्यात युद्ध सुरू होतं आणि सैन्य गावातल्या सर्व तरुणांना जबरदस्तीने युद्धात घेऊन जातं, पण शेतकऱ्याचा मुलाचा पाय मोडलेला असल्यामुळे त्याला सोडून देतात. श्रोते हो, आयुष्यात घडणारी प्रत्येक गोष्ट एका मोठ्या अशा साखळीचा भाग असते असं मला कायम वाटतं. म्हणजे आज जे वाईट घडतंय किंवा आपल्याला जे वाईट वाटतंय ते कदाचित उद्याच्या मोठ्या भल्यासाठी असू शकतं. त्यामुळे निसर्गाच्या प्रवाहावरती आपण सगळेच जण विश्वास ठेवूया. याच अथांग विश्वासाची आणि भक्तीची जाणीव करून देणारे हे पुढचे सूर.

श्रोते हो, आपण ऐकूया हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज. काल मुंबई शहर आणि उपनगरामध्ये आकाश अंशतः ढगाळ होतं. कमाल तापमान कुलाबा येथे 31 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 32 अंश सेल्सिअस, किमान तापमान कुलाबा येथे 25 अंश सेल्सिअस आणि सांताक्रूज येथे 26 अंश सेल्सिअस, सापेक्ष आर्द्रता सांताक्रूज येथे 85% आणि पर्जन्य प्रमाण सांताक्रूज येथे 2.9 मिलीमीटर. येत्या 24 तासांसाठी हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील. आकाश अंशतः ढगाळ असण्याची शक्यता आहे, तसंच मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे. कमाल तापमान 32 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 26 अंश सेल्सिअस असण्याची शक्यता आहे. 23 ऑगस्ट 2026 रोजी सोमालिया किनारपट्टीसह पश्चिम मध्य आणि लगतच्या नैऋत्य अरबी समुद्राच्या काही भागात, तसेच मन्नारचे आखात आणि लगतच्या कोमोरीन भागामध्ये सोसाट्याचे वारे वाहण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांचा वेग ताशी 45 ते 55 किलोमीटर, तर काही वेळेला तो ताशी 65 किलोमीटरपर्यंत पोहोचू शकतो. याशिवाय कर्नाटक आणि केरळ किनारपट्टीसह लक्षद्वीप आणि लगतच्या सागरी भागामध्ये वादळी हवामान राहील. येथे वाऱ्याचा वेग हा ताशी 35 ते 45 किलोमीटर, तर काही वेळा तो ताशी 55 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मच्छीमारांनी या काळात वर नमूद केलेल्या कोणत्याही भागात समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आलेला आहे. श्रोतेहो, आपण ऐकलं हवामान वृत्त आणि हवामानाचा अंदाज.

नमस्कार श्रोते हो, न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी आणि तुमच्यासोबत आहे मी तुमची मैत्रीण कल्याणी. रेनबो फंडेमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आजची सकाळ निसर्गाचं आणि साहित्याचं अनेक सुंदर असे रंग घेऊन आली आहे. आजपासून सुरुवात होतीये ती पुष्पमंडित भाद्रपद महिन्याची आणि सोबतच सौर शरद ऋतू याचाही आज प्रारंभ होतोय. हवेतला हा नवा टवटवीत बदल आणि निसर्गाची ही मनमोहक शोभा आपण आजच्या भागात उलगडणार आहोत आणि या निसर्गरम्य सकाळच्या सोबतीला आजचा दिवस साहित्याच्या दृष्टीने सुद्धा तितकाच खास आहे, कारण आज आहे आपले लाडके कविवर्य विंदा करंदीकर यांचा जन्मदिन. त्यामुळे आजच्या आपल्या या प्रवासामध्ये भाद्रपदाच्या या निसर्ग गप्पांसोबतच विंदांच्या कविता आणि त्यांच्या आठवणींच्या दुनियेमध्ये सुद्धा आपण रमणार आहोत. तर मग मंडळी, या भन्नाट प्रवासाला आपण सुरुवात तर करतच आहोत, पण तत्पूर्वी ऐकूया असंच एक गोड गीत.

श्रोतेहो, सकाळी घराबाहेर पडताना किंवा खिडकीबाहेर जर तुम्ही नजर टाकली तर तुम्हाला हवेतल्या बदलाची थोडीतरी चाहूल लागलीच असेल, होय ना? श्रावण आता हळूहळू निरोप घेतोय आणि निसर्गाच्या रंगमंचावर एंट्री होतीये, ती पुष्पमंडित भाद्रपदाची. श्रावण आणि अश्विन या दोन महिन्यांना जोडणारा हा भाद्रपद म्हणजे एक सोनेरी दुवाच आहे. आता श्रावणातली लपलेली कोवळी उन्ह हळूहळू बाहेर डोकावू लागतील आणि आकाशातले ते पांढरे ढग बघितले तुम्ही जणू कापसाचे ढीग किंवा मेंढरांचे कळपच आहेत, नाही का? हा महिना म्हणजे एखादा कुशल अशा माळ्यासारखा आहे जो पावसाच्या सरी आणि कोवळं ऊन यांची अचूक सांगड घालत निसर्गाला हळूवार कुरवाळत असतो. आणि फुलांच्या सुगंधाचा जर विचाराल तर श्रावणातला जुई चमेलीचा तो दरवळ आता मातीतल्या पाण्याबरोबर कुठेतरी जिरू लागलाय, पण त्याची कसर भरून काढायला पारिजातकाने मात्र आपली हजेरी लावली आहे, बरं का? आता या पुढच्या रात्री पारिजातकाच्या घमघमाटाने धुंद होणार आहेत हे मात्र नक्कीच. श्रावणाचा हा बहर आता खऱ्या अर्थाने भाद्रपदात असा काही विलीन होतोय की निसर्गाला एक वेगळीच शांतता आणि तृप्तता देऊन जातोय. काय मग तुम्ही अनुभवताय ना हा बदल?

श्रोते हो, तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे. अजून नारळी पौर्णिमा बाकी आहे, रक्षाबंधन, गोकुळाष्टमी बाकी आहे श्रावणातल्या, अगदी खरं आहे. पण आजपासून सुरुवात झाली आहे ती सौर शरद ऋतूची, आणि भारतीय सौर भाद्रपद मासाचा प्रारंभ जो आहे तो आजपासून झालेला आहे, आणि म्हणूनच आपण हा आजचा हा विशेष कार्यक्रम करतोय. तर आपण म्हणत होतो भाद्रपदातलं निसर्गाचं सौंदर्य जे आहे ते पाहण्यासाठी, म्हणजे आपल्याला खरं भाद्रपदाचं वैभव पाहायचं असेल तर एकदा शहराबाहेरच्या माळरानावरती नक्की चक्कर मारायला पाहिजे. कारण एरवी ज्या वनस्पतींकडे आपण ढुंकून सुद्धा बघत नाही, त्या जमिनीवरच्या इवल्याशा रोपांना सुद्धा आता सुरेख बहर आलेला असतो. पांढरी, पिवळी, जांभळी, कितीतरी नाजूक अशी रानफुलं असतात ते पाहून मला नेहमी असं वाटतं की जणू सणासुदीच्या निमित्ताने गरीबातल्या गरीब स्त्रीने काचेच्या मण्यांचे दागिने घालून मिरवावे, तशी जणू काही ही रानफुलं वाऱ्यावरती डोलत असतात. आणि ही रंगीबिरंगी रानफुलांनी बहरलेली झाडं म्हणजे जणू भाद्रपद गौरीच. एकीकडे नागरमोथ्याचा सुवास असं म्हणतात भरून राहिलेला असतो, तर दुसरीकडे जमिनीवर पसरलेली नेच्याची झाडं एखादा हिरव्यागार सुंदर रांगोळीसारखी दिसतात. याच निसर्गाच्या साक्षीने, याच ओल्या मातीचा गणपती आपण आणतो, आणि निसर्गाच्या या अफाट आविष्कारांची पूजा करत आपला गौरी गणपतीचा सण साजरा होतो. खरंच निसर्ग आपल्याला किती भरभरून देतो, नाही का? आपण फक्त ते डोळे भरून साठवून घ्यायला हवं.

0: मानव निर्मित जंगल, पारंपरिक पायऱ्यांची विहीर बारव, मियावाकी प्रकारचं जंगल, तलावाचं पुनर्संचयन, अष्टविनायक बागा, त्यामध्ये औषधी, सुगंधी, बांबू, जलबाग व फुलपाखरू उद्यान यांनी समृद्ध असा टिटवाळा इथला निसर्गायण हा प्रकल्प, याविषयी माहिती देणार आहेत विद्याधर वालावलकर.
1: निसर्ग आणि माणूस याच्यामधलं जे नातं आहे ना, ते नातं आपल्याला विज्ञानाच्या भाषेत पर्यावरण सांगतं. म्हणजे पर्यावरण वाचवा म्हणजे काय वाचवा, आपल्या सभोवतालची जी परिस्थिती आहे ती शक्यतो मेंटेन करायचा प्रयत्न करा.
0: पर्यावरण शिक्षण आणि पर्यटन यावर आधारित या प्रकल्पाविषयी विद्याधर वालावलकर यांची दीप्ती आंबेकर यांनी घेतलेली मुलाखत अवश्य ऐका निसर्गायण.
2: श्रोते हो, आज 23 ऑगस्टची ही प्रसन्न सकाळ आहे आणि मी मगाशीच म्हटलं त्याप्रमाणे मराठी साहित्याच्या अंगणात एक खूप मोठा आणि सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा दिवस आज ही सकाळ घेऊन आली आहे. आजच्याच दिवशी कोकणातल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावामध्ये एक असा तारा उदयास आला ज्याने पुढे जाऊन संपूर्ण महाराष्ट्राला आणि मराठी साहित्याला आपल्या शब्दांच्या तेजाने उजळून टाकलं. होय मंडळी, आज आहे साहित्याचं सर्वोच्च शिखर म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार पटकवणारे आपले लाडके आणि थोर कवी विंदा करंदीकर यांचा जन्मदिन. विंदा म्हणजेच गोविंद विनायक करंदीकर, नुसतं हे नाव जरी उच्चारलं तरीसुद्धा मराठी माणसाची मान अभिमानाने उंचावते. विंदांचं व्यक्तिमत्व आणि त्यांचं साहित्य म्हणजे एक अथांग आणि बहुपेढी सागरच आहे. एकाच वेळी जीवनाचं दाहक वास्तव आणि अथांग तत्वज्ञान स्वेदगंगा, मृद्गंध, जातक अशा कविता संग्रहांमधून मांडणारा हा गंभीर कवी जेव्हा लहान मुलांसाठी लिहायला बसतो तेव्हा तो अगदी त्यांच्याच वयाचा निरागस विश्वामध्ये रमून जातो. विशेष म्हणजे पेशाने इंग्रजीचे प्राध्यापक असून सुद्धा मातृभाषेवरती त्यांचं इतकं अफाट प्रेम होतं की ॲरिस्टॉटलचे पोएटिक्स आणि शेक्सपियरचं किंग लियर हे त्यांनी अत्यंत लीलया मराठीमध्ये आणलंय. देणाऱ्याने देत जावे हे फक्त त्यांनी कवितेमध्ये लिहिलं नाही तर ज्ञानपीठ पुरस्काराची लाखो रुपयांची रक्कम सामाजिक कार्यासाठी दान करून ते खऱ्या अर्थाने ते जगून सुद्धा दाखवलं. अशा या शब्दांच्या किमयागाराला आणि मराठी मातीला जगण्याचं नवं तत्वज्ञान देणाऱ्या विंदांना आज आपण आपल्या या प्रवासामध्ये एक सुरेल आदरांजली वाहणार आहोत. ऐकूया त्यांनीच लिहिलेलं एक गीत.

0: सन 1820 ते 1830 या 10 वर्षांच्या काळात मुंबईच्या शर्यतींनी आपला चार्म हरवलाय अशा बातम्या वर्तमानपत्रातून येऊ लागल्या होत्या.
1: 1864 मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं.
0: 1882 डिसेंबर महिन्यापर्यंत या रेस कोर्स वरच्या सर्व गैरसोयी दूर करण्यात आल्या होत्या. नवीन रेस कोर्स शर्यती आयोजित करण्यासाठी सज्ज झाला होता.
1: रेसकोर्स महालक्ष्मीला गेला त्यापूर्वी काही वर्ष म्हणजे 1874 सुमाराला मुंबईत घोड्यानं ओढणारी ट्राम सेवा सुरू झाली होती. रेसकोर्स जवळच्या तबेल्यातून आता शर्यतीच्या जातीवंत घोड्यांच्या बरोबरीनं ट्रामसाठी लागणारे घोडेही दिसायला लागले होते.
0: श्रोते हो, भायखळ्याच्या रेसकोर्सची गोष्ट अवश्य ऐका अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. 25 ऑगस्ट पर्यंत

सकाळी पावणे 8 वाजता FM रेनबोवर आणि सकाळी 9 वाजता अस्मिता वाहिनीवर. शिवाय न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर दोन्ही वेळेला. श्रोते हो, वय वाढलं तरी तारुण्यातल्या प्रेमाच्या आठवणी मात्र कशा चिरतरुण राहतात हे एका खटाळ आणि मिश्किल अंदाजामध्ये सांगणारी विंदांची एक भन्नाट अशी रचना आहे, ती तुम्हाला ऐकवते. ऐकूया साठीचा गझल. तर विंदा करंदीकर असं लिहितात, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, सारे तिचेच होते सारे तिच्याच साठी, हे चंद्र सूर्य तारे होते तिच्याच पाठी. आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला, आम्हीही त्यात होतो खोटे कशाच बोला, त्याचीच ही कपाळी बारीक एका आठी. उगवा वयाची उषा ती अमुची तिच्याच नेत्री, उगवा वयाची उषा ती अमुची तिच्याच नेत्री, अन मावळा वयाची संध्या तिच्याच ओठी. दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, दडवीत वृद्ध होते काठी तिला बघून, नेसायचे मुमुक्षू इस्त्री करून छाटी. जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला, जेव्हा प्रदक्षिणा ती घालीच मारुतीला, तेव्हा पहायची हो मूर्ती वळून पाठी. प्रत्यक्ष भेटली का, प्रत्यक्ष भेटली का, नव्हती तशी जरुरी, स्वप्नात होत होत्या तसल्या अनेक भेटी. हसतोस काय बाबा, हसतोस काय बाबा, तू बाविशीत बुढा, त्यांना विचार ज्यांची, त्यांना विचार ज्यांची, उद्या असेल साठी, उद्या असेल साठी.

श्रोते हो, आजच्या काळामध्ये आपण एखाद्या सिनेमाला किंवा नाटकाला तिकीट काढून जातो हे अगदी साहजिक आहे. पण तुम्ही असं कधी ऐकलं आहे का की फक्त आणि फक्त कविता ऐकण्यासाठी लोकांनी चक्क रांगा लावून तिकीट काढलं आहे आणि तेही हाऊसफुल गर्दीमध्ये? होय, हा सुवर्णकाळ मराठी साहित्याने खरोखर अनुभवला आहे आणि तो काळ घडवला होता तीन जीवाभावाच्या मित्रांनी. ते तीन दिग्गज मित्र होते वसंत बापट, मंगेश पाडगावकर आणि आज ज्यांचा जन्मदिन आहे, ज्यांच्याविषयी आपण बोलतोय, ते विंदा करंदीकर. तुम्हाला प्रश्न पडला असेल की कविता तर पुस्तकातही वाचता येतात, मग जाहीर काव्यवाचनाची गरज काय? तर मंडळी, यामागे विंदांचा एक अतिशय सखोल असा विचार होता. विंदांना मनापासून वाटायचं की कविता ही फक्त डोळ्यांनी वाचून संपणारी गोष्ट नाहीये, तर ती वाचणं, ऐकणं आणि भोगणं अशा तीन पातळ्यावरती समजून घेणं आवश्यक आहे. आणि म्हणूनच जेव्हा ते तिघे रंगमंचावरून आपल्या कविता सादर करायचे, तेव्हा समोर बसलेले श्रोते ती कविता फक्त ऐकत नसत, तर ती खऱ्या अर्थाने अनुभवायचे. कविता फक्त पुस्तकांच्या पानात बंदिस्त न ठेवता ती थेट सामान्य माणसाच्या जगण्याशी विंदा करंदीकरांनी जोडली.

श्रोते हो, 1949 साली विंदांनी शब्दांकित केलेलं हे दाहक वास्तव आजच्या काळातही तितकंच समर्पक आहे. चला ऐकूया आयुष्याचे चटके सोसण्यासाठी मनाला खंबीर करणारी त्यांची अजरामर कविता, माझ्या मना बंदगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. अन्नाशिवाय, कपड्याशिवाय, ज्ञानाशिवाय, मानाशिवाय कुडकुडणारे हे जीव पाहू नकोस डोळे शेव. नको पाहूस जिणे भकास, ऐन रात्री होतील भास. छातीमध्ये अडेल श्वास, विसर्यांना दाब कढ, माझ्या मना बंदगड. हा रस्ता अटळ आहे. ऐकू नको हा आक्रोश, ऐकू नको हा आक्रोश. तुझ्या गळ्याला पडेल शोष, कानांवरती हात धर, त्यातूनही येतील स्वर. म्हणून म्हणतो, म्हणून म्हणतो ओत शिसे, संभाळ संभाळ लागेल पिसे. रडणाऱ्या रडशील किती, झुरणाऱ्या झुरशील किती, पिचणाऱ्या पिचशील किती. ऐकू नको कसला टाहो, माझ्या मना दगड हो. हा रस्ता अटळे, येथेच असतात निशाचर, जागो जाग रस्त्यावर. असतात नाचत काळो खात, हसतात विचकून काळे दात. आणि म्हणतात कर हिम्मत, कर हिम्मत, आत्मा वीक उचल किंमत. माणूस मिथ्या सोने सत्य, स्मरा त्याला स्मरा नित्य. भिशील ऐकून असले वेद, बंदगड नको खेद. बंदगड आजपासून, बंदगड आजपासून, काय अडेल तुझ्या वाचून. गालावरचे खारे पाणी पिऊन काय जगेल कोणी. काय तुझे हे निश्वास, मरणाऱ्यांना देतील श्वास. आणि दुःख छाती फोडे, देईल त्यांना सुख थोडे. आहे दुःख तेच फार, माझ्या मना कर विचार. कर विचार हस रगड, माझ्या मना बंदगड. हा रस्ता अटळ आहे, हा रस्ता अटळ आहे. अटळ आहे घाण सारी, अटळ आहे ही शिसारी. एक वेळ अशी येईल, एक वेळ अशी येईल, घाणीचंच खत होईल. अन्यायाची सारी शिते उठतील पुन्हा, होतील भूते. या सोन्याचे बनतील सूळ, या सोन्याचे बनतील सूळ. सुळी जाईल सारे कूळ, ऐक टापा ऐक आवाज. लाल धूळ उडते आस, याच्या मागून येतील स्वार. या दगडावर लावील धार, इतके यश तुला रगड, इतके यश तुला रगड. माझ्या मना बंदगड, माझ्या मना बंदगड.

श्रोते हो, 7 वाजलेले आहेत आणि प्रसारित करत आहोत विशेष मालिका सुभाषित गुंजनम. लेखन आणि निवेदन अदिती माधवन आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

कल करे सो आज कर, आज करे सो अब, पल में प्रलय होवेगी बहुरी करेगा कब। वेळेचं महत्त्व सांगणारा कबीरजींचा हा दोहा प्रसिद्धच आहे, याचंच प्रतिबिंब एका सुभाषितात दिसतं.

किम कस्य श्वः भविष्यति, उद्या कोणाचं काय होईल, न किंचिदपि जानाति, म्हणजे हे कोणालाच माहीत नाही. अतः म्हणजे म्हणून श्वः करणीयानी, उद्या करण्याची कामं, कुर्यात अद्यैव बुद्धिमान, शहाण्या माणसाने आजच करावीत. विविध भाषांमध्ये, अनेक सुभाषितांमध्ये, वाक्प्रचारांमध्ये वेळेचं महत्त्व नेहमीच सांगितलं जातं. एकदा एक क्षण गेला की तो पुन्हा मिळत नाही, आणि त्यामुळेच प्रत्येक क्षणाचा पुरेपूर उपयोग करावा, जेणेकरून वेळ वाया दवडल्याचा पश्चाताप नंतर होणार नाही. यासंबंधित किशोरदांचं गाणं आपल्या सगळ्यांना आवडतच नाही का? बरोबर ओळखलत. आने वाला पल जाने वाला है. बरेचदा बघा, सुट्टीचा दिवस किंवा ब्रेक म्हणून आपण थोडा वेळ स्वतःसाठी घेतो, आणि तो थोडा वेळ जास्तच होत जातो, आणि नंतर कामाची नुसती घाई होते. त्यावेळेला आपल्याला निश्चितच वाटतं की नाही, अरे हा वेळ आधी वाया घालवला नसता तर किती बरं झालं असतं. यामागे वेळेचं महत्त्व तर आहेच, पण त्याबरोबर जीवनातली अनिश्चितताही अधोरेखित केलेली आहे. अगदी नुकतंच झालेलं एक उदाहरण सांगते. एका संस्थेमध्ये एका कर्मचाऱ्याला आजारपणावरच्या उपचारासाठी पैशांची गरज होती. संस्थाही ते पैसे, ती मदत त्यांच्या सहाय्य फंडातून देणारच होती, परंतु त्यासाठी कराव्या लागणाऱ्या औपचारिकतेमध्ये थोडी चालढकल झाली. पण तोपर्यंत झालं काय, त्या कर्मचाऱ्याचा जीवच दगावला. अशा प्रकारे उद्याची काही शाश्वती नसते, आणि उद्यावर जो अवलंबून राहत नाही तोच खरा बुद्धिमान, तोच खरा शहाणा. बाकी बेफिकीर माणसांना गमतीने म्हणत राहू देत की आज करेसो कल कर, कल करेसो परसो, इतनी भी क्या जल्दी है भैया, जब जीना है बरसो. न किंचिदपि जानाति किं कस्य श्वो भविष्यति, अतश्वः करणीयानि कुर्यादद्य.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलीत सुभाषित गुंजनम ही विशेष मालिका. याचं लेखन आणि निवेदन होतं अदिती माधवन आणि सादर करते गुरुनाथ तेरवणकर.

आकाशवाणी पुणे, प्रशांत जाधव प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं मुख्यमंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन। काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचा जयघोष। 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन। आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत। सविस्तर बातम्या। नशामुक्ती अभियानात युवकांची मदत महत्वाची असून त्यांना यामध्ये सैनिक म्हणून पुढची काही वर्ष लढाई लढावी लागेल। या लढाईत अंतिम विजय आपलाच होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला। ते काल नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या नशामुक्त नवी मुंबई कार्यक्रमात कॅम्पस कनेक्ट अभियानाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते। भावी पिढ्यांकरता विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्र तयार करण्यासाठी आपली लढाई सुरू आहे आणि म्हणून नशामुक्त अभियानात युवकांची मदत महत्वाची आहे। कुठेही आपल्याला नशेची साखळी दिसली तर त्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवा असं आवाहन देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं। भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं। छात्रों की गूंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्याने विद्यार्थिनीशी संवाद साधला। आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे असं गांधी म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला। देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं। राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले। या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं। महापौर मंजुषा नागपुरे, भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष धीरज घाटे, सरचिटणीस राजेश पांडे आदे यावेळी उपस्थित होते। 100वं मराठी साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं अशी अपेक्षा राज्याचे मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात होणाऱ्या 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाबाबत राज्यातल्या विविध विद्यापीठांच्या कुलगुरूंशी तसंच संबंधित यंत्रणांच्या प्रमुखांशी सामंत यांनी काल प्रत्यक्ष संवाद साधला। विद्यार्थी, नवोदित आणि ग्रामीण साहित्यिकांना व्यापक व्यासपीठ देत सर्वजण मिळून हे संमेलन ऐतिहासिक करूया असं आवाहन सामंत यांनी यावेळी केलं। 100व्या साहित्य संमेलनातून सुरू झालेलं विद्यार्थी साहित्य संमेलन यापुढे दरवर्षी राज्यातल्या सर्व जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दूरदृश्य प्रणालीद्वारे या संवादात सहभागी झाले होते। 100वं साहित्य संमेलन आणि विद्यार्थी साहित्य संमेलन ही मराठी भाषेच्या संवर्धनाची मोठी संधी आहे। विद्यार्थ्यांना साहित्याशी जोडून मराठीचा वापर आणि महत्व वाढवण्यासाठी विद्यापीठांनी पुढाकार घ्यावा असं पाटील म्हणाले। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉ सुरेश गोसावी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण आणि अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते। जगभरात टाकाऊ वस्त्रांच्या विल्हेवाटीची समस्या मोठी आहे, यासाठी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालयानं नवी मुंबई महानगरपालिकेशी पुनर्प्रक्रियेबाबत करार केला आहे। तसाच करार राज्यातल्या इतर महानगरपालिकांबरोबर करण्याची सूचना संबंधित समितीला केली जाईल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी सांगितलं। सीबीडी बेलापूर इथल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या वस्त्र पुनर्प्रक्रिया केंद्राला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते। वस्त्र पुनर्प्रक्रिया सुविधा केंद्र हे स्वच्छतेचं प्रतीक आहे। जगात आज अपसायकल रिसायकल यांचं चक्रीय अर्थव्यवस्थेत मोठं योगदान आहे। हे केंद्र पूर्ण यशस्वी झालं तर दुसऱ्या जागेवर असाच प्रकल्प राबवला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात।
क्लॉरफिनरामाइन मॅलेट आणि फिनिलफ्राईन हायड्रोक्लोराईड या द्रव्यांच्या निश्चित मात्रेतील मिश्रणातून तयार केलेल्या सर्व प्रकारच्या औषधांचा 4 वर्षांखालील बालकांसाठी वापर करण्यावर केंद्र सरकारनं बंदी घातली आहे. या औषधांच्या वेष्टनावर आणि आतील पाकिटांवर तसंच जाहिरातींमध्ये त्याच्या वापरावरील निर्बंध ठळकपणे दर्शवावेत असे आदेश आरोग्य मंत्रालयानं उत्पादकांना दिले आहेत. अशा प्रकारची औषधं 4 वर्षांखालील मुलांसाठी घातक ठरू शकतात. या औषधांना अन्य पर्याय उपलब्ध आहेत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अधिक प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यानुसार राज्यातल्या सर्व 1196 बाल तपासणी पथकाचं प्रशासकीय नियंत्रण आता थेट तालुका आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. माओवाद्यांनी आता आपलं लक्ष विद्यार्थी चळवळींकडे वळवलं असून समाजानं याबाबत वेळीच सावध होण्याची गरज आहे असा गंभीर इशारा नक्षलवादाचा अभ्यासक राजीव रंजन प्रसाद यांनी दिला. संवैधानिक लोकशाही व्यवस्था नष्ट करण्यासाठी माओवाद्यांनी आजवर शेतकरी कामगार आणि आदिवासींचा हत्यार म्हणून वापर केला असं ते म्हणाले. पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या देवर्षी नारद माध्यम पुरस्कार सोहळ्यात ते काल पुण्यात बोलत होते. विश्वसंवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटीतर्फे दिले जाणारे हे पुरस्कार प्रसाद यांच्या हस्ते ज्येष्ठ संपादक श्रीधर लोणी, पत्रकार मयुरेश प्रभुणे आणि अंजली खमितकर यांना प्रदान करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषद, जुळे सोलापूर शाखा आणि प्रिसिजन फाउंडेशन यांच्या वतीनं दिला जाणारा ज्येष्ठ कवी स्वर्गीय दत्ता हलसगीकर श्रेष्ठ साहित्यिक राज्यस्तरीय पुरस्कार नामवंत कवी आणि अभिनेते किशोर कदम म्हणजेच सौमित्र यांना जाहीर झाला आहे. रोख 10,000 रुपये, चांदीचं कमळ आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्या सोलापुरात पुरस्कार सोहळा होईल अशी माहिती साहित्य परिषद जुळे सोलापूरचे अध्यक्ष पद्माकर कुलकर्णी यांनी दिली. नाशिक जिल्ह्यात लासलगाव इथल्या बाजार समितीमध्ये काल कांदा परिषद आयोजित करण्यात आली होती. कांद्याला प्रति क्विंटल 2,000 रुपये भाव मिळेल अशा पद्धतीनं योजना लागू करावी, नाफेड आणि NCCF मार्फत होणारी कांदा खरेदी बंद करून याची परदेशात विक्री न करता देशांतर्गत बाजारपेठेत विक्री करावी यासह 8 ठराव या परिषदेत मंजूर करण्यात आले. या ठरावांची दखल न घेतल्यास दिल्लीत आंदोलन करण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी दिला. राज्य पोलीस दलात 10 वर्षांची सेवा पूर्ण करून निवृत्त झालेल्या श्वानांना निवृत्तीनंतर देखील पोलीस दलातच ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आहे. या श्वानांना सांभाळणारे कर्मचारी देखील त्यांच्या बरोबरच राहतील. या श्वानांच्या आहाराचा आणि देखभालीचा सर्व खर्च राज्य शासनाचा गृह विभाग करेल. श्वानांनी पोलीस दलासाठी दिलेलं योगदान लक्षात घेऊन त्यांची योग्य ती काळजी घेणं ही शासनाची जबाबदारी आहे असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. तांत्रिक कामांसाठी पुणे स्थानक परिसरात आज सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत 9 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेससह 6 रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी NTS ॲपवर रेल्वेगाड्यांचं अद्ययावत वेळापत्रक तपासण्याचं आवाहन मध्य रेल्वे प्रशासनानं केलं आहे. श्री क्षेत्र औसा इथल्या श्री समर्थ सच्चिदानंद सद्गुरु वीरनाथ मल्लनाथ महाराज संस्थानचे पीठाधिपती सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या पत्नी लीलाबाई ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांचं काल हैदराबाद इथल्या त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. त्या 85 वर्षांच्या होत्या. आज दुपारी औसा इथं पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. BWF बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या महिला दुहेरीतलं भारताचं आव्हान काल संपुष्टात आलं. त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या जोडीला उपांत्य फेरीत चीनच्या अग्रमानांकित लिव शेंगशू आणि तान निंग या जोडीकडून 21-18, 13-21, 8-21 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवामुळे त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावं लागलं. 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम लढत आज पिंपरीत होणार आहे. झारखंड आणि हरियाणा यांच्यात जेतेपदासाठी सामना होईल. काल झालेल्या उपांत्य फेरीत हॉकी झारखंडनं हॉकी मध्य प्रदेशचा शूटआउटमध्ये 2-1 असा पराभव केला. हवामान. आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नशामुक्ती अभियानात सैनिक म्हणून लढण्याचं

मंत्र्यांचं युवा पिढीला आवाहन. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात युवा की आवाज कार्यक्रमात वंदे मातरमचं जयघोष. 100वं साहित्य संमेलन पुढील शतकाच्या साहित्यिक वाटचालीचा पाया घालणारं ठरावं. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि 16व्या हॉकी इंडिया कनिष्ठ गट महिला राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत आज झारखंड आणि हरियाणा यांच्यात अंतिम लढत. आकाशवाणी पुणे केंद्राचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, हा पृथ्वी मोलाची, हाय पृथ्वी मोलाची, मन शुद्ध तुझ गोष्ट हाये पृथ्वी मोलाची, तू चाल पुढ तुला रगड्या भीती कशाची, परवा भी कुणाची,
1: परवा भी कुणाची,
0: परवा भी कुणाची।

मंडळी, रेनबो फंडेमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत. आजच्या या दिवसाची सुरुवात आपण खूप छान पद्धतीने केलेलीच आहे, पण ती एका पॉझिटिव्ह बातमीने करूया, एका प्रेरणादायी बातमीने करूया. तर बातमी अशी आहे की आपण नेहमी कचरा आणि स्वच्छतेवरून प्रशासनाच्या नावाने बोटं मोडतो, पण पुण्याच्या NIBM परिसरातील नागरिकांनी कृतीतून एक उत्तम असा आदर्श आपल्या समोर ठेवलाय. झालं असं होतं की तिथे एका मोकळ्या भूखंडावरती गेली 2-3 वर्ष मोठा कचऱ्याचा असा डोंगर साचला होता. दुर्गंधी, डास आणि रात्रीच्या मद्यपानामुळे लोक अगदी हैराण झाले होते. त्यात परिसरातील ज्येष्ठ नागरिकांना फिरायला जवळ सार्वजनिक जागाच नव्हती आणि जे गार्डन होतं

सुद्धा 2 किलोमीटर दूर होतं. पण 15 ऑगस्टच्या मुहूर्तावरती आजूबाजूच्या सोसायट्यांमधले सुमारे 70 रहिवासी एकत्र आले आणि त्यांनी असं ठरवलं की आता आपण ही जागा जी आहे ती स्वच्छ करायची. आणि त्यांनी नुसता कचराच साफ केला नाही तर तिथे चक्क 250 अधिक झाडं लावली, रोपं लावली. यामध्ये वड, पिंपळ, कडुनिंब अशा झाडांचा समावेश आहे. आणि या उपक्रमाची सर्वात खास अशी गोष्ट म्हणजे त्यांनी लावलेली ही रोपं आपल्या देशासाठी त्याग करणाऱ्या शूर जवानांना त्यांनी समर्पित केली आहे. म्हणजे 1 प्लांट 1 सोल्जर आणि 1 ट्रिब्यूट असा एक अतिशय सुंदर आणि भावस्पर्शी संदेश त्यांनी त्यातून दिला आहे. स्थानिक रहिवासी आणि वनस्पती शास्त्रज्ञ भूपेश शर्मा असं सांगतात की ही जागा पुन्हा कधीही कचराकुंडी होऊ नये आणि त्या आणि कायम ही हिरवीगार राहावी हाच यामागचा त्यांचा उद्देश आहे. खरंच म्हणजे बदलाची सुरुवात नेहमी मोठ्या यंत्रणेकडूनच व्हावी असं काही नाही ना. म्हणजे आपणसुद्धा एकत्र येऊन पुढाकार घेतला तर खूप काही गोष्टी घडू शकतात आणि हेच या रहिवाशांनी दाखवून दिलं. याच सकारात्मक विचारासोबत आपल्या शूर जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करत ऐकूया एक सुरेख गाणं फक्त FM रेनबोवर.

0: श्रोताहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासने, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा चौथा भाग.
1: तर विरंगुळा म्हणून घोड्यांच्या शर्यतीसाठी बॉम्बे फोर्ट क्लब सुरू करण्यात आला. मुळात तो होता फोर्ट परिसरात. हा क्लब पुढच्या काळात मुंबई प्रांतात पुण्यासारख्या इतर ठिकाणी सुरू झालेल्या सगळ्या रेसकोर्सचा आदिपुरुष. पुढे सर्व दृष्टीने सोयीच्या अशा विस्तीर्ण जागेत भायखळ्याला तो हलवला गेला. भायखळा रेसकोर्स या नावाने तो प्रसिद्ध झाला. भायखळा रेसकोर्स ऐन भरात आला होता. त्याच दरम्यान मुंबई शहर यंत्रयुगात पाऊल ठेवत होते. 1853 सालच्या एप्रिल महिन्यात मुंबई ते ठाणे अशी पहिली प्रवासी रेल्वे धावली आणि त्याच्या पुढच्याच वर्षी म्हणजे 1854 मध्ये मुंबईत पहिली कापड गिरणी निघाली. मुंबईनं कात टाकली. पुढच्या 5-6 वर्षाच्या कालावधीत मुंबईत आणखी 5-10 कापड गिरण्यांचे साचे धडधडू लागले.
0: पुढच्या 10-15 वर्षांच्या काळात चित्र आणखी बदललं. रेसकोर्सच्या परिघावर अनेक गिरण्या सुरू झाल्या. या गिरण्यांमध्ये काम करण्यासाठी देशभरातले श्रमिक मुंबईत येऊ लागले. त्यांनीही आपल्या मुक्कामासाठी भायखळ्याची निवड केली. जागा मिळेल तिथं झोपड्या उभ्या राहू लागल्या. मोकळा भायखळा गजबजू लागला. वस्ती वाढू लागली, तशी अस्वच्छताही वाढली. आणि त्यावर उपाय म्हणून महानगरपालिकेनं रस्ते बांधण्याचा कार्यक्रम हातात घेतला होता. त्यासाठी रेसकोर्सची काही जागाही संपादित करण्यात आली होती. रेसकोर्सच्या जागेचा संकोच व्हायला लागला.
1: दिवसाचे 12-15 तास दाट काळा धूर ओकणारी गिरण्यांची धुरांडी, गिरण्यांच्या साच्याचे मोठाले आवाज, गर्दी गोंगाट यामुळे रेसचा आनंद लुटण्यावर मर्यादा येऊ लागली होती. त्याही परिस्थितीत नेट लावून शर्यती होत होत्या. मध्ये तर मुंबईचा रेस कोर्स देशात अव्वल ठरला होता. या वर्षात बॉम्बे टर्फ क्लबचं नाव बदलून ते वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब असं करण्यात आलं. मुंबई प्रांतातल्या सगळ्या शर्यती या क्लबच्या नियंत्रणाखाली आणण्यात आल्या.
0: त्याच वर्षी क्लबनं शर्यत पाहणाऱ्या शौकीनांसाठी नवीन ग्रँडस्टँड बांधण्याचा निर्णय घेतला. 1866 मध्ये जवळपास 600 लोकांना सामावून घेईल एवढा मोठा स्टँड बांधण्यासाठी भायखळा क्लब कडून भाड्यानं जागा घेण्यात आली. हा स्टँड बांधण्याचा सगळा खर्च जाफर सुलेमान या रेसच्या शौकीनानं केला. पण या स्टँडमुळं एक नवीनच समस्या उद्भवली. असेंब्ली रूम मधून शर्यत पाहणं प्रतिष्ठेशी जोडलं गेलेलं असल्यामुळं नवीन स्टँड कडे लोक फिरकत नव्हते. भायखळा क्लबच्या वरांड्यात होणारी गर्दी काही कमी झाली नव्हती. रेसकोर्स कडनं मिळणाऱ्या भाड्याच्या रकमेतून भायखळा क्लबनं 1870 सालापासून भायखळा क्लब चषक द्यायला सुरुवात केली.
1: बदलत्या परिस्थितीमुळं भायखळ्यात शर्यती आयोजित करणं जिकरीचं होत होतं. रेसकोर्स भायखळ्याहून अधिक मोठ्या आणि मोकळ्या जागेत नेण्याची मागणी 1865 पासूनच दबक्या आवाजात सुरूच होती. पण टर्फ क्लबचे सदस्य त्यासाठी अनुकूल नव्हते. तथापि काळ पुढे सरकत गेला तसा नवीन जागेच्या मागणीचा रेटा वाढत गेला. 1870-72 पासून नवीन रेसकोर्ससाठी सुयोग्य जागा पाहणंही सुरू झालं. दूर उपनगरात हव्या तशा भरपूर जागा उपलब्ध होत्या, परंतु मुंबई शहरात राहणाऱ्या रेस शौकीनांना त्या लांब पडतील म्हणून त्या जागांना नकार देण्यात आला.
0: सुदैवानं रेसकोर्ससाठी हवी तशी प्रशस्त जागा भायखळा रेसकोर्स पासून अगदी मैलभर अंतरावर उपलब्ध असल्याचं समजलं. हाजी अली दर्ग्यासमोरची ही जागाही भायखळ्याप्रमाणेच वरळीच्या बांधामुळं निर्माण झालेली होती, परंतु तिच्यात भराव घातला नसल्यामुळं ती समुद्रसपाटीच्या खूपच खालच्या पातळीवर होती. सोयीची असली तरी भायखळा रेसकोर्सच्या सुरुवातीच्या अवस्थेप्रमाणेच ही जागाही असुविधांनी भरलेली होती. ही जागा घ्यावी की न घ्यावी अशा संभ्रमात टर्फ क्लबचे सदस्य पडले.
1: नाही म्हणायला ही जागा भायखळा रेसकोर्स पासून जेमतेम अर्ध्या मैलाच्या अंतरावर होती. हा या जागेचा फायदा होताच, शिवाय तिथवर जाण्यासाठी कच्ची सडकही होती. ही सडक पुढच्या काळात लॅमिंग्टन रोड म्हणून नावारूपाला आली. या सडकेच्या बगलेतून जाणाऱ्या BBCI म्हणजेच आजच्या पश्चिम रेल्वेच्या लाईनीमुळं शर्यतीसाठी येणाऱ्या शौकीनांच्या प्रवासाची सोय होणार होती.
0: टर्फ क्लबनं ही जागा घ्यायचं निश्चित केलं. ह्या जागेचा भाडेपट्टा कुसरो वाडिया यांच्याकडे होता. वाडियांशी चर्चा सुरू झाली. जागेतल्या गैरसोयींचा पाढा त्यांच्या पुढे वाचून जमिनीची किंमत मागपुढं करण्याचे प्रयत्न सुरू झाले. आश्चर्य म्हणजे वाडिया यांनी ही जमीन टर्फ क्लबला मोफत देऊन टाकली. केवळ जागा देऊन वाडिया थांबले नाहीत, तर ही जमीन वापरण्याजोगी करण्यासाठी येणाऱ्या खर्चापोटी त्यांनी टर्फ क्लबला 40 लाखांचं बिनव्याजी कर्ज देऊ केलं. त्याशिवाय त्यांनी ऑस्ट्रेलियामधल्या मेलबर्नच्या कॉफिल्ड रेसकोर्स तयार करणाऱ्या मेजर जेई ह्युजेस यांना मुंबईतला नवीन रेसकोर्स तयार करण्यासाठी पाचारणही केलं. वाडिया यांच्या अनपेक्षित दातृत्वामुळे टर्फ क्लबला अस्मान हाती आल्यासारखं वाटलं.
1: जागेची खरेदी झाली. ऑस्ट्रेलियन तज्ज्ञ ह्युजेस यांच्या मार्गदर्शनाखाली रेसकोर्स आकाराला येऊ लागला. दिनांक 14 फेब्रुवारी 1878 पासून सुरू होणाऱ्या नवीन मोसमातल्या शर्यती नवीन रेसकोर्सवर धावतील अशी जाहिरात टाइम्स ऑफ इंडियामध्ये झळकली. या बातमीत रेसकोर्सचं वारसं महालक्ष्मी रेसकोर्स असं करण्यात आलं होतं. आपल्याला आज जो दिसतो ना, तो हाच रेसकोर्स.
0: आणि जाहीर केल्याप्रमाणे 14 फेब्रुवारी 1878 रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवर पहिली शर्यत धावली. पण तिला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. दुसऱ्या दिवशीच्या टाइम्स ऑफ इंडियामध्ये बातमी झळकली. बॉम्बेच्या नव्या रेसकोर्सवर प्रथमच घोड्यांच्या शर्यती पार पडल्या. उपस्थिती चांगली होती, मात्र भायखळ्याच्या रेसप्रमाणे मोठी गर्दी नव्हती. याचं कारण नवीन रेसकोर्स शहरापासून दूर असून तिथं पोहोचण्यासाठी धुळीच्या रस्त्यावरून प्रवास करावा लागत होता. ग्रँड स्टँडलाही फारसा प्रतिसाद मिळाला नाही. स्टुअर्ट्सच्या स्टँडवरही फार लोक दिसत नव्हते.
1: जुन्याची सवय झालेले लोक कोणतीही नवीन गोष्ट सहजासहजी स्वीकारत नाहीत. याचंच हे उदाहरण होतं. त्या काळातल्या सर्वोत्तम सुखसुविधांनी युक्त असूनही महालक्ष्मी रेसकोर्सला लोकांनी हवा तसा प्रतिसाद का दिला नाही, त्यामागंही कारणं होती. त्याची माहिती आपण पुढच्या भागात घेऊ.
0: श्रोतेहो, आज आपण ऐकत होतो भायखळ्याच्या रेसकोर्सच्या गोष्टीचा 4था भाग. या गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत उद्याच्या भागात. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे. वाचक नितीन जाधव आणि यशश्री उपासनी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रत्ना मगरे आणि रोहिणी पाटील. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर.

श्रोते हो, छान अशा गप्पांच्या ओघामध्ये वेळ कसा भुरकन उडून गेला खरंच कळलं नाही, पण घड्याळाचे काटे आता पुढे पळत आहेत आणि वेळेची मर्यादा आपल्याला इथेच थांबण्याची खूण करते. तेव्हा आता मला म्हणजेच कल्याणीला आजच्या या प्रसन्न आणि ऊर्जावान कार्यक्रमातून निरोप घेण्याची अनुमती द्या. जाता जाता तुम्हाला एकच हक्काचा कानमंत्र देणारे, आजची ही सकाळ आणि येणारा संपूर्ण दिवस तुम्हाला एकदम भन्नाट, फ्रेश आणि भरपूर ऊर्जा देणारा जावो. कामाच्या ठिकाणी कितीही डेडलाईन्स असल्या किंवा प्रवासामध्ये कितीही धक्के लागले तरीसुद्धा आपल्या चेहऱ्यावरची स्माईल आणि अंगातला उत्साह जरासुद्धा कमी होऊ देऊ नका. रोजच्या जगण्यातली ही सुंदर मजा भरभरून लुटा. पुन्हा लवकरच भेटूया आपल्या पुढच्या कार्यक्रमामध्ये अशाच नव्या कोऱ्या आणि फ्रेश गोष्टींसह. तोपर्यंत हसत रहा, सकारात्मक रहा आणि महत्त्वाचं म्हणजे ऐकत रहा 107.1 MHz मुंबई आकाशवाणी केंद्राची FM रेनबो वाहिनी. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज FM गोल्डवरती 10 ते 1 या वेळामध्ये RJ सीमा आणि 2 ते 5 FM रेनबोवरती RJ अश्विनी या दोघी जणी तुमच्यासोबत गप्पा मारण्यासाठी येणार आहेत आणि तुमचं मनोरंजन अर्थातच त्या करणार आहेत. त्याच्यामुळे नक्कीच तोही कार्यक्रम तुम्ही ऐका. यानंतर ठीक 8 वाजता आपण ऐकू शकाल दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या हिंदी बातम्या, 8:15 इंग्रजी बातम्या आणि 8:10 पुणे केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या मराठी बातम्या.

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन. आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली इथल्या भारतीय जनता पार्टीच्या मुख्यालयात काल पक्षाच्या नवनियुक्त राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्यासह पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष, सरचिटणीस आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीदरम्यान भाजपनं वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान आणि संरक्षण करण्याबाबत एक ठरावही मंजूर केला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काल युवा की आवाज हा उपक्रम मोठ्या उत्साहात झाला. देशभावना सतत जागृत ठेवण्यासाठी युवकांची शक्ती महत्वाची असल्याचं प्रतिपादन केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी केलं. राष्ट्राभिमान आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी वंदे मातरम कृती समितीच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. संसदेनं वंदे मातरम गीत गाण्यासंदर्भात कायदा केला आहे, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीनं वंदे मातरम गीताचा आदर करावा असंही मोहोळ यावेळी म्हणाले. या कार्यक्रमात वंदे मातरमचं सामूहिक गायन करण्यात आलं. भारतीय महिला ही या देशाची सर्वात मोठी शक्ती आहे, त्यांना नियंत्रणात ठेवणारा हिंदुस्थान आपल्याला नको आहे, असं प्रतिपादन काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल पुण्यात केलं. छात्रो की गुंज या कार्यक्रमातून त्यांनी युवा पिढीशी आणि प्रामुख्यानं विद्यार्थिनींशी संवाद साधला. आपल्या समाजात प्रत्येक क्षेत्रात वेगळं काम करून दाखवणाऱ्या प्रतिभावान महिला आहेत, मात्र या महिलांना कायम पिंजऱ्यात बंदिस्त ठेवणाऱ्या मानसिकतेविरोधात आपल्याला लढायचं आहे, असं गांधी म्हणाले. अहिंसा आणि शांतता ही भारताची संस्कृती आहे आणि अहिंसेच्या या मूल्याला भारताचा कमकुवतपणा समजण्याची चूक कोणीही करू नये, असं मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी व्यक्त केलं आहे. ते काल नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते. देशाची सुरक्षा, सार्वभौमत्व आणि प्रतिष्ठा यांचं रक्षण करणं हे सरकारचं सर्वोच्च कर्तव्य आहे, असंही सिंग यांनी नमूद केलं. जैन धर्म हा भारताच्या संस्कृती आणि सभ्यतेचा गौरव असून सरकारनं जैन परंपरा आणि वारशाच्या संवर्धनाला प्राधान्य दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्रीय रसायन आणि खत मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी काल खरीप आणि आगामी रब्बी हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत झालेल्या या बैठकीला खत विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांना खताचा अखंड पुरवठा आणि वेळेवर उपलब्धता सुनिश्चित करण्याला सरकारचं सर्वोच्च प्राधान्य आहे, असं नड्डा यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गोरखा समाजाच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी माजी बीएसएफ संचालक आणि राष्ट्रीय सुरक्षा उपसल्लागार पंकज सिंग यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत पश्चिम बंगालमध्ये सुकना इथं काल एक बैठक घेण्यात आली. या बैठकीनंतर शहा यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत गोरखा नेत्यांनी विविध मुद्दे मांडले. दार्जिलिंग हिल्स, तराई आणि दुआरसाठी घटनात्मक चौकटीत तोडगा काढण्यावर नेत्यांचं एकमत झालं. याचवेळी शहा यांनी सिलिगुडी कॉरिडॉरच्या सुरक्षेचा आढावा घेतला. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी, पश्चिम बंगालचे वरिष्ठ अधिकारी तसंच केंद्रीय सुरक्षा दलांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात ते व्यापार, अर्थव्यवस्था, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्याबाबतच्या भारत रशिया आंतर सरकारी आयोगाच्या 27व्या सत्राचं सहअध्यक्षपद भूषवतील. तसंच या दौऱ्यादरम्यान डॉ जयशंकर रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांची भेट घेऊन प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचारविनिमय करतील. बलुचिस्तानच्या मस्तुंग जिल्ह्यात पाकिस्तानी सैन्यदलांनी नागरिकांवर केलेल्या ड्रोन हल्ल्याचा

बलूच यकजयती कमिटी या मानवाधिकार संघटनेनं तीव्र निषेध केला आहे. हा हल्ला म्हणजे पाकिस्तान सरकार पुरस्कृत दहशतवाद असल्याचं बलूच यकजयती कमिटीनं म्हटलं आहे. बस्तुंग जिल्ह्यातील एका फळबागेवर शुक्रवारी केलेल्या ड्रोन हल्ल्यात 4 कामगारांचा जागीच मृत्यू झाला आणि 3 जण जखमी झाले. या हल्ल्यापूर्वी बलुचिस्तानच्या सुराब जिल्ह्यातही पाकिस्तानी हवाई दलानं निवासी वस्त्यांवर हल्ला केला होता. यात 30 अधिक नागरिक मारले गेले आणि अनेक जण जखमी झाले होते. पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील परिस्थिती सातत्यानं बिघडत चालली आहे. या प्रकरणाची दखल घेऊन हस्तक्षेप करावा असं आवाहन 70 अधिक ब्रिटिश खासदारांनी केलं आहे. याबाबत या खासदारांनी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांना पत्र लिहिलं आहे. या भागात मानवाधिकारांचं उल्लंघन होत असून पाकिस्तानी सैन्याच्या क्रूर कारवाईत शेकडो लोक मारले गेले आहेत, अनेक जण जखमी झाले आहेत. पाकिस्तानी सैन्याकडून होणारी हिंसा आणि रक्तपात थांबवावा आणि सामान्य नागरिकांच्या जीवितांचं रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी या पत्रात करण्यात आली आहे. भारतानं जगाची औषधशाळा ही आपली ओळख मागे टाकून संशोधन, नवोपक्रम आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या जोरावर जगाची प्रयोगशाळा म्हणून उदयास आलं पाहिजे असं मत केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी व्यक्त केलं आहे. त्या काल इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अहमदाबाद इथं IMA हेल्थकेअर समिटमध्ये बोलत होत्या. कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर सुरक्षित, जबाबदार आणि मानवकेंद्रित असला पाहिजे, तसंच रुग्णांच्या गोपनीयतेसाठी मजबूत सुरक्षा उपाययोजना असाव्यात असंही त्या म्हणाल्या. पनामाचा ध्वज असलेलं मालवाहू जहाज काल बंगालच्या उपसागरात बुडालं. MV ओशन विनर नावाच्या या जहाजावर 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीनचे, 3 म्यानमारचे आणि 1 जण बांगलादेशचा होता. ओडिशातील 72,000 मेट्रिक टन लोहखनिज वाहून नेणारं हे जहाज सिंगापूरच्या दिशेनं जात होतं. 20 ऑगस्ट रोजी रात्री हे जहाज पारादीप किनाऱ्यावरून निघालं होतं. भारतीय तटरक्षक दल आणि नौदलानं बचाव कार्य सुरू केलं असून आतापर्यंत दोघांना वाचवण्यात आलं आहे. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रीडा क्षेत्रातील सहकार्य अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं होणाऱ्या या बैठकीत ब्रिक्सच्या सर्व 11 सदस्य देशांचे मंत्री आणि शिष्टमंडळाचे प्रमुख एकत्र येणार आहेत. केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षस्थान भूषवतील, तर युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे देखील यात सहभागी होतील. ब्रिक्स क्रीडा संयुक्त घोषणापत्राच्या स्वीकृतीनं या बैठकीची सांगता होईल. भारत आणि श्रीलंका यांच्यातला दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबो इथं रंगणार असून दोन्ही संघ विजयासाठी मैदानात उतरतील. 2 सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना भारतानं जिंकला आहे. मागील 3 पैकी 2 मालिका गमावल्यानंतर सध्याच्या कसोटी विश्वचषकातील आपलं स्थान मजबूत करण्यासाठी भारताला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल. बांगलादेशचा मॅके इथं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटीत पराभव झाल्यास भारताला अव्वल 3 संघांच्या जवळ जाण्याची संधी मिळणार आहे. ओडिशातल्या भुवनेश्वरमधील कलिंगा मैदानावर काल झालेल्या वर्ल्ड अॅथलेटिक्स सिल्व्हर लेवल कॉन्टिनेंटल टूरमध्ये भारतीय खेळाडू रोहित यादव यानं बालाफेकमध्ये तर मुरली श्रीशंकर यानं लांब उडी क्रीडा प्रकारात विजय मिळवला. महिलांच्या लांब उडी स्पर्धेत आसी सोजननं 6.71 मीटरची विजयी कामगिरी नोंदवली. अभिनय राजराजन हिनं महिलांच्या 100 मीटर शर्यतीत 11.34 सेकंदांच्या वेळेसह विजय मिळवला. महिलांच्या थाळीफेक स्पर्धेत भारताच्या सीमा काजीरामना हिनं 4th स्थान मिळवलं. ज्योती याराजी हिनं महिलांच्या 100 मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत 3rd स्थान पटकावलं. तसंच अन्नू राणीनं महिलांच्या भालाफेक स्पर्धेत 3rd स्थान मिळवलं. हवामान. भारतीय हवामान विभागानं आज छत्तीसगड आणि ओडिशामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. उत्तर प्रदेश, झारखंड, कर्नाटक, पश्चिम बंगाल आणि विदर्भातही आज मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं विभागानं म्हटलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधानांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची बैठक. वंदे मातरमच्या ऐतिहासिक वारशाचा सन्मान करण्याबाबतचा ठराव मंजूर. काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पुण्यात छात्रो की गुंज कार्यक्रमातून युवा पिढीशी संवाद. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आजपासून रशियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर. विशाखापट्टणम इथं आज ब्रिक्स क्रीडामंत्र्यांच्या बैठकीचं आयोजन आणि भारत श्रीलंकेदरम्यान दुसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून कोलंबोमध्ये. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय अंतराळ दिवस आज साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वैज्ञानिकांसह सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधानांनी नवी दिल्लीत सेवातीर्थ इथं 20 अंतराळ नवोन्मेषी उद्योग अर्थात स्टार्टअपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सीईओ आणि संस्थापकांशी संवाद साधला. नव्या जागतिक व्यवस्थेत भारत निरंतर आपल्या अंतराळ क्षेत्राचा विस्तार करत असून नव्या पिढीतील अभियंते, संगणक, माहिती तंत्रज्ञ आणि वैज्ञानिक नवीन तंत्रज्ञान विकसित करत असल्याबद्दल पंतप्रधानांनी गौरवोद्गार काढले. ते म्हणाले,
1: भारत का युवा आज उन क्षेत्रों में काम कर रहा है जिनकी कुछ साल पहले कल्पना भी संभव नहीं. भारत का प्राइवेट स्पेस टैलेंट पूरी दुनिया में अपनी अलग पहचान बना रहा है. आज ग्लोबल इन्वेस्टर्स के लिए भारत का स्पेस सेक्टर एक अट्रैक्टिव डेस्टिनेशन बन रहा है.
0: भारताच्या 2047 मध्ये विकसित राष्ट्र बनण्याच्या संकल्पामध्ये अंतराळ क्षेत्र महत्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचं पंतप्रधानांनी यानिमित्त नमूद केलं आहे. तिसऱ्या राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त आज गुजरातच्या अहमदाबाद इथं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये एक कार्यक्रम झाला. अंतराळ क्षेत्रातल्या सुधारणांमुळे नवोद्योग, स्टार्टअप्स आणि उद्योग जगतासाठी नव्या संधी उपलब्ध झाल्यानं अंतराळ तंत्रज्ञान भारताला 45 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था बनवण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणार असल्याचं शेखावत यांनी यावेळी नमूद केलं. दूरचित्रवाणी वाहिन्यांसाठी 12 मिनिटांच्या जाहिरात अवधीची मर्यादा आता केंद्र सरकारनं हटवली आहे. निकोप आणि तुल्यबळ स्पर्धेला वाव आणि उद्योगस्नेही वातावरणाच्या दृष्टीनं असं करण्यात आलं. केबल टेलिव्हिजन नेटवर्क्स नियम 1994 मधील सुधारणेची अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध झाल्यामुळे हा निर्णय अंमलात आला आहे. राज्यात शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी शिक्षण विभाग करत असलेलं चांगलं काम प्रत्येक शाळेपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सतर्कपणे अभियान राबवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी काल मुंबईत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंसह शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन शिक्षण क्षेत्राचा

यावेळी दिले. आपल्या मुलांच्या आकांक्षा बदलत आहेत, त्यांची स्वप्न बदलत आहेत, त्यानुसार आपल्या शाळाही बदलल्या पाहिजेत. महाराष्ट्रातील प्रत्येक मुलाला भविष्यातील संधी आणि आव्हानांसाठी तयार करणारी आधुनिक गुणवत्तापूर्ण आणि भविष्यवेधी शिक्षण व्यवस्था आपण निर्माण केली पाहिजे अशी अपेक्षा उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, पोषण, माध्यान्ह भोजन योजना, विद्यार्थ्यांच्या मानसिक भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक उपक्रम यांना अधिक महत्व देण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. या अनुषंगानं आमदार खासदारांसह खासगी क्षेत्राचं व्यावसायिक सहकार्य घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केलं आहे. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी काल मुंबईत राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्था निफ्टला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना रोजगार निर्मिती, परकीय चलन वाढ आणि निर्यातीला चालना देण्यासाठी योगदान देण्यास

भारतानं श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात कोलंबो इथं आज पहिल्या दिवशी 29 षटकात 2 बाद 98 धावा केल्या आहेत. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी पत्करली. सलामीवीर यशस्वी जयस्वाल 45 तर KL राहुल 18 धावांवर बाद झाले. उपहाराचा खेळ थांबला तेव्हा भारताच्या 2 बाद 88 धावा झाल्या होत्या. या सामन्यासाठी भारतानं कुलदीप यादव ऐवजी 33 वर्षीय अष्टपैलू फिरले.

0: आकाशवाणी मुंबई। राजश्री आगाशी राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन। राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा। मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी। आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय। अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय। प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते। जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली। त्यादृष्टीनं या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखावं अशी सूचनाही त्यांनी केली।
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ। मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है।
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवल्याचं प्रधानमंत्री म्हणाले। अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिलेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलंय। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्याने विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळविषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलंय। भारत हा देशातला सर्वात मोठा कापूस उत्पादक देश आहे, पण गुणवत्तेशिवाय यश मिळत नाही, त्यामुळे कापड उत्पादन क्षेत्रात सगळ्या घटकांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्यावं लागेल असं केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग यांनी म्हटलंय। ते आज मुंबईत वस्त्र समितीच्या 62व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते। पारंपरिक धाग्याबरोबरच नव्या धाग्यांचा समावेशही कापड उद्योगात करायला हवा असं ते यावेळी म्हणाले। कपड्याचा पुनर्वापर, रेशीम उद्योग या क्षेत्रात महाराष्ट्र लवकरच देशातलं पहिलं राज्य असेल असं राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या सहसचिव मनीषा चटर्जी, वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या डॉ एम बीना, टेक्सटाईल कमिशनच्या व्हाईस चेअरपर्सन वृंदा देसाई उपस्थित होते। झारखंडच्या संयुक्त नागरी सेवा पूर्वपरीक्षेत झालेल्या कथित गैरव्यवहारांची सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागामार्फत स्वतंत्र आणि कालबद्ध रीतीनं चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय उद्या सुनावणी घेणार आहे। सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉय मल्लबागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठासमोर ही सुनावणी होण्याची शक्यता आहे। सरकारी अधिकारी आणि परीक्षा यंत्रणांची निष्पक्ष चौकशी व्हावी यासाठी या प्रकरणाचा तपास राज्याच्या गुन्हे अन्वेषण विभागाकडून सीबीआयकडे हस्तांतरित करावा अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे। भारतातल्या विमानतळांवर 1 सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय घेण्यात आलाय, त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही। त्याऐवजी परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल। बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारण्याच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर आपल्याला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्याच्या वेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळा इथून भुलेश्वरच्या दिशेने जाताना काल रात्री 10 च्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यामुळे ती पुढच्या बाजूला कलंडली आणि ही दुर्घटना झाली. या दुर्घटनेची माहिती मिळाल्यावर पोलीस, रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालं. मूर्तीखाली दबलेल्यांना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्यामधल्या 2 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षाचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादव ऐवजी सारांश जैन याचा समावेश केला असून त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच KL राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 2 बाद 130 धावा केल्या होत्या. नेदरलँड इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्लोवाकिया इथं सुरू असलेल्या 20 वर्षांखालच्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्तीपटूंनी देशाच्या पदक तालिकेत आणखी 3 पदकांची भर घातली. या स्पर्धेत मानसी लाथेरनं रौप्य पदक तर तन्वी गुंडेश मगदूम आणि कोमल यांनी कांस्य पदकांची कमाई केली. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होणार आहेत. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. येत्या 12-13 सप्टेंबर रोजी नवी दिल्ली इथं आयोजित ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग भारताच्या दौऱ्यावर येत आहेत. या पार्श्वभूमीवर ही चर्चा महत्वाची समजली जाते. बंगालच्या उपसागरात ओदिशाच्या किनारपट्टीपासून सुमारे 240 सागरी मैल अंतरावर काल पनामाचा ध्वज असलेलं एक मालवाहू जहाज बुडालं. या जहाजावर एकूण 24 खलाशी होते. त्यापैकी 20 जण चीन, 3 म्यानमार आणि 1 खलाशी बांगलादेशचा नागरिक होता. भारतीय तटरक्षक दल आणि भारतीय नौदलानं बचाव मोहीम सुरू केली असून आतापर्यंत 2 जणांची सुटका केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुसच्या समुद्रधुनीला अमेरिकेच्या वर्चस्वाखालचा नवीन प्रदेश म्हणून दर्शवणारं ग्राफिक समाज माध्यमावर पुन्हा प्रसारित केल्यामुळे अमेरिका आणि इराणमधला तणाव आणखी वाढलाय. या जलमार्गावर अमेरिकेचं वर्चस्व असल्याचा दावा करून ट्रम्प यांनी यापूर्वी 18 ऑगस्ट रोजी हे ग्राफिक प्रसारित केलं होतं. इराणने ट्रम्प यांचा हा दावा फेटाळला असून अमेरिकेनं आपली भूमिका बदलली नाही तर हा अत्यंत महत्वाचा सागरी मार्ग बंदच राहील असं पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. तसंच अमेरिकेच्या आपल्या विरोधातल्या आर्थिक मोहिमेत शेजारी देशांनी सहभागी होऊ नये असा इशारा इराणनं दिलाय. हा तणाव वाढवण्यात इराणला स्वारस्य नाही, मात्र अमेरिकेच्या दबावाखाली येऊन आपल्या विरोधात जाणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं इराणच्या राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव मोहसिन रेझाई यांनी स्थानिक प्रसारमाध्यमांना सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त मान्यवरांच्या शुभेच्छा. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यामुळे 2 जणांचा मृत्यू, 5 जण जखमी. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: बनाऊँ आप लोगों के साथ, मैं आपका हमराज आरजे बना। जी हाँ, मेरे पास बहुत सारे जवाब तो आए थे, और अब एक और सवाल है आप सभी लोगों के लिए कि शोले फिल्म में किस स्ट्रक्चर के ऊपर चढ़कर वीरू बसंती को प्रपोज करता है? शोले फिल्म में किस स्ट्रक्चर पर, किस चीज़ के ऊपर चढ़कर वीरू बसंती को प्रपोज करता है? और अब मेरे पास स्पेशली जो पहले भी जवाब आए थे उन सबके मैंने नाम लिए हैं, और अब गीत है मेरे पास। प्रकाश शिंदे, प्रणव शिंदे जी ने मुझसे फरमाइश की थी, मैं क्या हूँ क्या तुमको बतलाऊँ, और विजेंद्र घाटोल जी ने चलो सज्जा जहाँ तक बस घटा चले। बैक टू बैक इन दो गीतों के बाद लेकर आता हूँ आप लोगों के सामने। दीपा पालकर जी, दीपा, अरविंद, बाबा, मुकेश, प्रमोद, मिठू थॉमस, संदीप और पंकज जी के लिए लबों को।

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची एफ एम रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, दुपारचे 2:30 झाली आहेत आणि मी तुमची रेडिओ सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं चला दोस्त हो बोलू काही या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते. तर मंडळी, दुपारच्या या प्रसन्न प्रहरी मन कधी कधी कुठेतरी दूर निसर्गाच्या

कुशीत भरकटायला लागतं. निसर्गाचं सर्वात देखणं आणि बोलकं रूप कोणतं असेल तर ते म्हणजे फूल. मंडळी, तुम्हाला आठवतंय याआधी आपण आपल्या चला दोस्तो बोलू काही या कार्यक्रमात नॅशनल गार्डन मेडिटेशन डेच्या निमित्ताने जगभरातील अनोख्या बागांची सफर केली होती. त्या प्रवासात आपण रहस्यमयी पॉइझन गार्डनसुद्धा पाहिलं होतं, जिथे फक्त विषारी वनस्पती लावल्यात. त्यानंतर एका भागात आपण जगभरात फुलांच्या संदर्भात साजरे केले जाणारे आगळे वेगळे फ्लॉवर फेस्टिवलसुद्धा पाहिले होते. मग तो नेदरलँडचा ट्युलिप फेस्टिवल असो की जपानचा चेरी ब्लॉसम, आजही आपण असेच काहीशी सफर करणार आहोत. पण आज आपण कुठल्या परदेशात जाणार नाही आहोत, कारण निसर्गाने रंगांची जी उधळण संपूर्ण जगात केली आहे त्यातली सर्वात समृद्ध आणि अद्भुत नजारे आपल्या भारतातच दडलेले आहेत. अर्थात आज आपण भारतातल्या विस्तीर्ण आणि अद्भुत फुलांच्या दऱ्या म्हणजेच फ्लॉवर व्हॅलीज ऑफ इंडिया या विषयावर बोलणार आहोत. हिमालयाच्या कुशीत साठवलेल्या रहस्यांपासून ते आपल्या सह्याद्रीच्या दुर्गम पठारांवर दर काही वर्षांनी घडणाऱ्या चमत्कारांपर्यंत भारताचा हा सुगंधी आणि रंगीबिरंगी भूगोल आज आपण उलगडणार आहोत. चला तर मग आता एक सुंदर गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

तर मंडळी, आज आपण निघालो आहोत भारताच्या फुलांच्या दऱ्यांच्या सफरीवर. आणि सुरुवात करायची असेल तर आपल्या महाराष्ट्रापेक्षा उत्तम जागा दुसरी कोणती असू शकते. म्हणून आजच्या प्रवासातल्या आपल्या पहिल्या दोन जागा आहेत साताऱ्याचं कास पठार आणि लोणावळ्याजवळचं कारवी फुलांचं मैदान. मंडळी, साताऱ्यापासून अवघ्या 25 किलोमीटरवर असलेलं कास पठार हे केवळ पर्यटन नाही तर जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाचं संरक्षित जैविक क्षेत्र आहे. 2012 युनेस्कोने याला वर्ल्ड नॅशनल हेरिटेज साईटचा दर्जा दिलाय. वनस्पती शास्त्रज्ञांच्या संशोधनानुसार या विस्तीर्ण जांभ्या दगडाच्या पठारावर वनस्पतींच्या तब्बल 850 जास्त प्रजाती आढळतात. कास पठाराचं सर्वात मोठं शास्त्रीय वैशिष्ट्य म्हणजे ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान हे पठार दर 15 ते 20 दिवसांनी स्वतःचा रंग बदलतं. कधी ते निळसर जांभळं दिसतं, कधी पिवळा गालीचा पांघरतं, तर कधी गुलाबी रंगाने न्हाऊन निघतं. आता वळूयात आपल्या दुसऱ्या जागेकडे, ती म्हणजे लोणावळ्याजवळच्या सह्याद्रीच्या रांगांमध्ये आढळणारी कारवी फुलांची दरी. मंडळी, कारवी हे फूल दरवर्षी उमलत नाही. हे झाड तब्बल 7 केवळ पानाफांद्यांच्या रूपात शांत उभं असतं आणि थेट 8 एकाच वेळी पूर्णपणे भरून उठतं. शास्त्रज्ञांच्या मते हा निसर्गाचा एक मास्टर प्लॅन आहे ज्यामुळे ही वनस्पती स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी लक्षावधी बिया एकाच वेळी तयार करते. आणि जेव्हा ही कारवी फुलते ना, तेव्हा तिथल्या मधमाशांपासून मिळणारं कारवी मध हे आरोग्यासाठी अत्यंत दुर्मिळ आणि गुणकारी मानलं जातं. तर मंडळी, असा आहे आपल्या महाराष्ट्राच्या निसर्गाचा भारी रुबाब. बरं, तुम्ही मला सांगा, आपल्याच राज्यात दडलेले हे दोन निसर्गाचे चमत्कार तुम्हाला आधी माहीत होते का आणि तुम्ही इथे कधी भेट दिली आहे का? आता गाणं ऐकूयात आणि मग पुढची फुलांची दरी पाहूयात.

मंडळी, आता आपण ज्या दोन जागा पाहणार आहोत त्यातली पहिली आहे भारताची जगप्रसिद्ध व्हॅली ऑफ फ्लॉवर्स उत्तराखंड, आणि दुसरी आहे केरळमधली मन्नार व्हॅली. तर गढवाल हिमालयाच्या कुशीत वसलेल्या व्हॅली ऑफ फ्लॉवर्स या दरीचा उल्लेख आपल्या पुराणांमध्ये नंदनवन म्हणजेच देवांची बाग म्हणून आढळतो. रामायणात हनुमानजींनी संजीवनी बुटी शोधण्यासाठी ज्या दरीला भेट दिली होती ती हीच दरी मानली जाते. आधुनिक इतिहासात 1931 फ्रँक स्मिथ हा ब्रिटिश गिर्यारोहक अपघाताने या दरीत पोहोचला आणि त्याने याला हे सुंदर नाव दिलं. इथे 500 जास्त प्रकारची रानफुलं आढळतात. हा फुलांचा सढा वर्षभरातून केवळ जुलै ते सप्टेंबर या 3 खुला असतो, कारण बाकीचे महिने ही दरी पूर्णपणे बर्फाखाली गोठलेली असते. बरं, हिमालयातून थेट उडी मारूयात दक्षिण भारतातल्या पश्चिम घाटात म्हणजेच केरळच्या मन्नार व्हॅलीमध्ये. मंडळी, मगाशी आपण महाराष्ट्रातल्या कारवीच्या चक्राबद्दल बोललो ना, तर मन्नारमध्ये त्याहूनही मोठा आणि थक्क करणारा निसर्गाचा नियम पाहायला मिळतो. इथे आढळणारे नील कुरिंजी हे फूल दर 12 फक्त एकदाच उमलतं. या फुलाचं जैविक घड्याळ इतकं अचूक असतं की बरोबर 12 मन्नारच्या संपूर्ण टेकड्या जांभळ्या निळ्या रंगाने न्हाऊन निघतात. याचा शेवटचा मोठा भर 2008 आला होता आणि 2018 आला होता आणि आता पुढचा भव्य बहर थेट 2030 येणार आहे. खरंच म्हणजे विचार करण्यासारखी गोष्ट आहे, म्हणजे निसर्गाने काळाचं किती अचूक गणित या फुलांमध्ये मांडलंय, नाही का? बरं मंडळी, तुम्ही मला सांगा की याआधी तुम्हाला या फुलांविषयी माहिती होतं का, आणि जरी नसेल माहिती एकदा वेळ काढून नील कुरिंजी हे फूल नक्की सर्च करा. डोळ्यांना खूप सुखद आनंद मिळेल याची गॅरंटी देते, कारण मी जेव्हा पाहिलं मला खूप भारी वाटलं होतं. बाकी भेटूयात या गाण्यानंतर.

मंडळी, आता आपण पाहणार आहोत नागालँडची झुको व्हॅली आणि सिक्कीमची युमथांग व्हॅली, आणि यासोबतच आपण काश्मीरला सुद्धा सफर करणार आहोत. आधी जाऊयात नागालँड आणि मणिपूरच्या सीमेवर असलेल्या झुको व्हॅलीमध्ये. हिरव्यागार लहरींसारख्या दिसणाऱ्या या टेकड्यांचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे इथे आढळणारी झुको लिली. शास्त्रज्ञांच्या मते ही पांढऱ्या गुलाबी रंगाची नाजूक लिली संपूर्ण पृथ्वीवर इतर कोणत्याही जंगलात किंवा देशात उगवू शकत नाही. ती फक्त याच दरीच्या मातीत जन्माला येते. तिथून थोडं पुढे सरकलं की लागते सिक्कीममधली युमथांग व्हॅली, ज्याला पूर्व भारताची फुलांची दरी म्हणतात. इथे असलेल्या अभयारण्यात रोडो डे ड्रॉन म्हणजेच बुरांश फुलांच्या 24 पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रजाती आढळतात. एप्रिल ते जून महिन्यात जेव्हा या सर्व प्रजाती एकत्र फुलतात तेव्हा संपूर्ण दरी लाल, जांभळ्या आणि पिवळ्या रंगांच्या छटांनी गच्च भरून जाते. आता थेट जाऊयात काश्मीरच्या भूमीवर. श्रीनगरमधलं इंदिरा गांधी मेमोरियल ट्युलिप गार्डन हे केवळ भारतातच नाही तर संपूर्ण आशिया खंडातलं सर्वात मोठं ट्युलिप गार्डन आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात 60 पेक्षा जास्त प्रकारची तब्बल 15 लाखांहून अधिक ट्युलिपची फुलं जेव्हा एका सरळ रेषेत उमलतात तेव्हा तो नजारा हुबेहूब स्वर्गासारखा दिसतो. आणि काश्मीरमधलंच दुसरं खऱ्या अर्थाने फुलांचं मैदान असलेलं गुलमर्ग. हिवाळ्यात पांढऱ्या शुभ्र बर्फाने वेढलेले हे ठिकाण मे महिना उजाडताच रंगीबिरंगी जंगली डेझी, ब्लूबेल आणि जंगली ट्युलिपच्या फुलांनी भरून उठतं. निसर्गाने बर्फाच्या पांढऱ्या कॅनव्हसवर अचानक रंगांचे कुंचले फिरवावेत तसा हा नजारा असतो. खरंच आपल्या भारताची ही भौगोलिक आणि फुलांची विविधता आपल्या देशाला खूप महान बनवते, नाही का?

0: बरं मंडळी, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी मेसेजेस फोन कॉलद्वारे काही प्रतिक्रिया दिल्या. पटकन त्यांची नावं सांगते. किशोर पवार, सुरेश कुमारजी, विठ्ठल मसलेकर, ममता भाटकर, आत्माराम खर्डे, श्रीपाद जोशी, चंद्रशेखर मुळेकर, स्वप्नाली आणि सुनील जोशी, दीपा पालकर, पीटर डाबरे, अरुण गावकर, संध्या गावकर, मिलेश, श्रेय आणि आर्य राऊत, योगेश पाटील, कुणाल राऊत, शुभलक्ष्मी मस्तकार, रजनीकांत पाटील आणि केदारेजी. यासोबतच आता वेळ झाली आहे चला दोस्त हो बोलू काही मध्ये इथेच थांबण्याची. पुढच्या भागात आपण भेटू अशाच नवीन मजेशीर विषयासोबत. आता 3 वाजता बातम्या आणि 3:10 पुन्हा भेटूया आपल्या सप्तरंगी साथ या कार्यक्रमात.
1: माळ्याच्या माळ्यामध्ये कोण गौबी

आकाशवाणी मुंबई तुषार पवार प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल तशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा

0: भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. यादृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है तो हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही त्यांनी सांगितलं. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक व्हिडिओ शेअर केला असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. भारताच्या खासगी क्षेत्राची अंतराळ विषयक प्रतिभा जगात आपली वेगळी ओळख निर्माण करत असून भारताचं अंतराळ क्षेत्र जागतिक गुंतवणूकदारांसाठी आकर्षणाचं केंद्र ठरत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला त्यावेळी ते बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्याकरता चांगलं धोरण तयार केलंय. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकेल असं ते म्हणाले. मुख्यमंत्री बनणं सोपं नाही, मात्र आपल्या राज्यघटनेनं दिलेल्या लोकशाहीमुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणं तसंच रेल्वे स्थानकावर चहा विकणारं मूल देशाच्या प्रधानमंत्रीपदापर्यंत पोहोचणं शक्य झालं. कोणत्याही व्यक्तीनं निर्धार केला तर आपली राज्यघटना त्याला मुख्यमंत्री बनवू शकते, हीच आपल्या राज्यघटनेची ताकद आहे असं ते म्हणाले. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री असणं हे दर दिवसासाठी एक आव्हान असतं अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली. देशात आशयनिर्मितीशी संबंधित ऑरेंज अर्थव्यवस्था वेगानं मोठी होत आहे, त्या पार्श्वभूमीवर मुलांचा स्क्रीन टाईम ही पूर्णतः वाईट गोष्ट नाही, पण त्यात समतोल असायला हवा असं त्यांनी सांगितलं. मुलांसमोर खेळाच्या मैदानात यश मिळवण्यासारख्या प्रेरणा समोर आणायला हव्यात आणि त्यांचा स्क्रीन टाईम कमी करून त्यांना मैदानावर वळवायला हवं असं मत त्यांनी व्यक्त केलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या सोहळ्याला विविध क्षेत्रातले तरुण उद्योजक, क्रीडापटू आणि इतर मान्यवर उपस्थित होते. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरजू रुग्णांना मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार मिळतात. या कराराअंतर्गत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा या सेवेशी जोडली जाईल. यामुळे या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता येईल असं शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. शिक्षण मंत्रालय करत असलेलं चांगलं काम मिशन मोडवर राज्यातली प्रत्येक शाळा आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावं असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल दिले. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे आणि विभागातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर शिंदे यांनी काल मुंबईत बैठक घेतली आणि विभागाचे विविध उपक्रम, योजना आणि प्रगतीचा आढावा घेतला. राज्यातल्या शाळांचं आधुनिकीकरण आणि शिक्षण व्यवस्थेत प्रत्यक्ष, दृश्यमान आणि गुणवत्तापूर्ण बदल घडवून आणण्यासाठी स्पष्ट, सर्वसमावेशक आणि कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले. केंद्र सरकारच्या विविध शिक्षणविषयक योजनांची राज्यात प्रभावी आणि वेगवान अंमलबजावणी करायच्या सूचनाही त्यांनी केल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यावेळी 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. भायखळ्यावरून भुलेश्वरच्या दिशेनं जाताना काल रात्री 10 वाजायच्या सुमाराला मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढे

गिर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143,79,43,760 रुपये परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. या सामन्यात भारतानं जखमी कुलदीप यादवऐवजी सारांश जैन याचा समावेश केलाय. त्याचा हा पदार्पणाचा सामना आहे. प्रथम फलंदाजी करताना आपल्या पहिल्या डावात भारतानं पहिल्या सत्रातच केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल या दोन्ही सलामीवीरांना गमावलं. राहुल 18 तर जयस्वाल 45 धावा करून बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या सत्रात कर्णधार शुभमन गिल 50 धावा करून बाद झाला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा भारतानं पहिल्या डावात 3 बाद 192 धावा केल्या होत्या. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या एफएचआय महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरोधात होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असेल. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थान नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. सध्या या पूर्व प्रशिक्षणाची अर्ज प्रक्रिया सुरू आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेनं आज लातूर हैदराबाद महामार्गावर लामजना पाटीजवळ रास्ता रोको आंदोलन केलं. विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या आंदोलनात भाग घेतला. बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यातल्या ब्रह्मगाव शिवारात वाघाचा वावर आढळून आल्यानं वनविभागानं या परिसरातल्या शेतकऱ्यांना सावधगिरी बाळगण्याची सूचना केली आहे. अहिल्यानगर धाराशिव लातूर आणि सोलापूर जिल्ह्याच्या काही परिसरातही वाघाचा वावर आढळून आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत भुलेश्वर इथं गणेश आगमन सोहळ्यात 22 फूट उंच मूर्ती कोसळल्यानं दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि मालिकेतल्या अखेरच्या कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: मंडळी आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. पुन्हा एकदा नमस्कार, मी तुमची सखी अश्विनी तुम्हा सर्वांचं सप्तरंगी साथ या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत करते.

मंडळी, आता जे गीत तुम्ही ऐकलं ते कोणी लिहिलं आहे माहिती आहे का? सांगते. तर आजचा दिवस आपल्या मराठी साहित्यासाठी आणि महाराष्ट्रासाठी एक अत्यंत महत्त्वाचा आणि अभिमानाचा सुवर्ण क्षण आहे. कारण आज आहे 23 ऑगस्ट आणि आज मराठी साहित्याला जागतिक उंचीवर नेणारे, आपल्या शब्दांच्या जादूगारीने मराठी मनावर अधिराज्य गाजवणारे थोर विचारवंत आणि ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कविवर्य गोविंद विनायक करंदीकर म्हणजेच विंदा करंदीकर यांची आज जयंती. आणि आज आपण यांच्या थोर साहित्यिक प्रवासाचा एक वेध घेणार आहोत. मंडळी, विंदांचे साहित्य जितके समृद्ध आणि ताकदीचे होते तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही अतिशय शिस्तबद्ध आणि पारदर्शक होते. विंदांच्या कवितांमध्ये समाजातल्या प्रत्येक घटकाचं प्रतिबिंब उमटलेलं दिसतं. त्यांच्या ओळींमध्ये एक वेगळीच ऊर्जा आहे जी माणसाला अंतर्मुख करते, विचार करायला लावते आणि मुख्य म्हणजे जगण्याची एक नवी उमेद आणि दिशा दाखवते. आजच्या विशेष कार्यक्रमात आपण विंदांच्या याच प्रवासाचे विविध पैलू उलगडणार आहोत आणि त्यांनी लिहिलेल्या काही कवितांचा गीतांचा आस्वाद घेणार आहोत. चला तर मग आधी एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

0: तर आज आपण संवाद साधतोय मराठी साहित्याचे थोर शिल्पकार विंदा करंदीकर यांच्याबद्दल. मंडळी, 1949 हे वर्ष मराठी साहित्यासाठी अतिशय महत्वाचं ठरलं, कारण याच वर्षी विंदा करंदीकर यांचा पहिला अधिकृत काव्य संग्रह प्रकाशित झाला, ज्याचं नाव होतं स्वेदगंगा. स्वेद म्हणजे घाम आणि गंगा म्हणजे पवित्र नदी, म्हणजेच घामाची गंगा. या नावावरूनच समजतं की या संग्रहाचा मुख्य विषय काय होता. त्या काळातल्या मराठी कविता बहुतांश वेळा निसर्ग, प्रेम, विरह किंवा अध्यात्म याभोवती फिरत असायची. पण विंदांनी स्वेदगंगामधून मराठी कवितेला थेट जमिनीवर आणलं. त्यांनी समाजातल्या कष्टकरी, शेतकरी, कामगार आणि सामान्य माणसाच्या जीवनाला आपल्या कवितेचा विषय बनवलं. जो माणूस प्रामाणिकपणे कष्ट करतो, घाम गाळतो, त्याच्या घामाचे थेंब हे गंगेसारखे पवित्र आहेत, हा विचार त्यांनी या संग्रहातून मांडला. कष्टकरांच्या प्रती त्यांच्या मनात कमालीची संवेदनशीलता आणि आदर होता. सामान्य माणसाच्या सुखदुःखाशी विंदांनी स्वतःला पूर्णपणे जोडून घेतलं होतं. विंदांनी दाखवून दिलं की ही कविता उन्हात अनहात काम करणाऱ्या माणसाच्या घामातून जन्माला येते. हा विचार इतका प्रामाणिक होता की तो थेट वाचकांच्या मनाला भिडला. त्यांच्या या संग्रहाने मराठी कवितेला एक नवी सामाजिक जाणीव करून दिली आणि इथूनच मराठीत एका नव्या प्रवाहाची सुरुवात झाली. आता एक गाणं आणि मग पुढे पाहूया.
1: शिवाजी पहिले सोडा

मंडळी, आपण बोलतोय कवी विंदा करंदीकर यांच्याबद्दल. तर स्वेदगंगानंतर विंदांचा पुढचा महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे मृदगंध हा काव्यसंग्रह. मृदगंध म्हणजे पहिल्या पावसाने मातीतून येणारा तो सुखद सुवास. या संग्रहातून विंदांच्या काव्यातून विविध रस आणि त्यांची अफाट प्रयोगशीलता रसिकांसमोर आली. विंदा हे मराठी साहित्यातले सर्वात मोठे प्रयोगशील कवी म्हणून ओळखले जातात आणि त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा संग्रह. विंदांनी मराठी कवितेला जुन्या चौकटीतून आणि यमक छंदांच्या बंधनातून मुक्त केलं. त्यांनी मराठी साहित्यात मुक्त छंदचा अतिशय प्रभावी आणि यशस्वी वापर केला. कविता ही फक्त यमकाच्या तालावरच नाचली पाहिजे असं नाही, तर तिच्यातल्या शब्दांना स्वतःची एक स्वतंत्र लय असते हे विंदांनी दाखवून दिलं. याचसोबत त्यांनी इंग्रजी साहित्यात सुद्धा सुंदर प्रयोग केले. विंदांच्या कवितेत आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांची द व्हील ही अत्यंत गाजलेली कविता. या कवितेत त्यांनी मानवी जीवनाची तुलना एका चाकाशी केली आहे. जसं चाक अविरत फिरत राहतं तसंच मानवी जीवनही सुखदुःखाच्या फेऱ्यात सतत फिरत राहतं. हा वैश्विक विचार त्यांनी अतिशय साध्या पण प्रभावी शब्दात मांडला. त्यांची भाषा कधी अत्यंत सोपी असायची तर कधी ती बौद्धिक पातळीवर विचार करायला लावणारी असायची. मृदगंध व्यतिरिक्त त्यांचे जातक, विरूपिका आणि अष्टदर्शने हे काव्यसंग्रही खूप गाजले. विंदांनी मराठी कवितेला जागतिक दर्जाचा आधुनिक रूप दिलं आणि म्हणूनच त्यांना मराठी काव्याचे आधुनिक शिल्पकार सुद्धा म्हटलं जातं.

मंडळी 1960 आणि 70 पानांवर महाराष्ट्रात साहित्याची एक अभूतपूर्व लाट आली होती. या लाटेचे मुख्य मानकरी होते 3 दिग्गज कवी, ते म्हणजे विंदा करंदीकर, वसंत बापट आणि मंगेश पाडगावकर. या तिघांची मैत्री साहित्याच्या जगात अत्यंत प्रसिद्ध मानली जाते. या कवी त्रयीने मिळून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात एक नवा इतिहास रचला, ज्याला आपण काव्यवाचन चळवळ म्हणून ओळखतो. त्या काळी कविता ही फक्त पुस्तकांमध्ये बंद असायची किंवा मोठ्या साहित्य संमेलनातच ऐकायला मिळायची, पण या तिघांनी विचार केला की कविता ही थेट जनतेपर्यंत पोहोचली पाहिजे. त्यांनी महाराष्ट्रातली शहरं गावं एवढंच नाही तर अगदी वाड्या वस्त्यांवर जाऊन काव्य वाचनाचे कार्यक्रम सुरू केले. विंदांची वैचारिक आणि भारदस्त कविता, वसंत बापटांची राष्ट्रीय एकात्मतेची आणि ऊर्जेने भरलेली कविता आणि मंगेश पाडगावकरांची अत्यंत हळुवार रोमॅन्टिक कविता, असा हा त्रिवेणी संगम जेव्हा मंचावर एकत्र यायचा तेव्हा श्रोते मंत्रमुग्ध व्हायचे. या कार्यक्रमांना महाराष्ट्रातल्या जनतेने उदंड प्रतिसाद दिला. या चळवळीमुळे मराठी कविता खऱ्या अर्थाने घराघरात आणि लोकमानसात पोहोचली.

मंडळी, विंदांच्या व्यक्तिमत्वाचा एक अत्यंत मऊ, हळवा आणि निखळ कप्पा होता तो म्हणजे त्यांचं बाल साहित्य. मोठ्या माणसांसाठी अत्यंत बौद्धिक कविता लिहिणारे विंदा जेव्हा लहान मुलांसाठी लिहायचे तेव्हा ते स्वतःचे वय

0: विसरून अगदी 5 वर्षांचे मूल बनून जायचे. विंदांनी मुलांसाठी लिहिलेल्या बालकविता आजही मराठी घराघरांमध्ये लहान मुलांना तोंडपाठ आहेत. त्यांनी राणीची बाग, सशाचे कान, परी ग परी, एटू लोकांचा देश आणि पिशी मावशी आणि तिची भुतावळ यांसारखे अनेक बहारदार बालकवितेचे संग्रह मराठी साहित्याला दिले. त्या बालकवितांमध्ये फक्त मनोरंजन नसायचं, तर त्यात मुलांच्या कल्पनाशक्तीला वाव देणारं एक अद्भुत जग होतं. त्यांच्या कवितांमधील नाद, यमक आणि शब्दांची खेळकर गुंफण मुलांच्या जिभेवर सहज रेंगाळायची आणि अजूनही रेंगाळताना दिसते. विंदांच्या बालकवितांमुळे अनेक पिढ्यांवर मराठी भाषेचं आणि साहित्याचे पहिले संस्कार झाले. मुलांना भाषेची गोडी लावण्याचं खूप मोठं काम यांच्या या साहित्यानं केलं. गंभीर तत्वज्ञानाचा कवी जेव्हा लहान मुलांच्या विश्वात इतक्या सहजतेने रमतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने महाकवी बनतो हे विंदांनी सिद्ध करून दाखवलं.
1: ऐकायचं तुला, ऐक तर.

0: चिकी माउस काय बडबडतोस एकटाच? कसला विचार करतोस?
1: विमानात बसण्याचा.
0: काय विमानात बसण्याचा विचार करतोस?
1: हो हो, मला बसायचंय विमानात. तुला माहितीये मागे एकदम माणसांच्या गावाला गेलो होतो ना मी, तेव्हा रिक्षात बसलो होतो, गाडीत शिरलो होतो, ट्रेन मधून सुद्धा खूप फिरलो, पण विमानात बसायचं राहिलं.

0: अरे चल, हे बघ टिटुली, हे साप साहेब आले, हे बघ।
1: चिक्या, मला पण विमानातून फिरायचं एकदा। चल जाऊया शहरात।
0: हा हा जाऊया।
1: तिथून विमानतळावर।
0: हा हा।
1: आणि मग सोई।
0: आणि मग सोई।

मंडळी, विंदा करंदीकर जितके महान साहित्यिक होते तितकेच ते निस्पृह आणि समाजाप्रती कमालीची कृतज्ञता बाळगणारे थोर विचारवंत होते. 2003 जेव्हा त्यांना भारताचा सर्वोच्च साहित्यिक सन्मान म्हणजेच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा संपूर्ण महाराष्ट्राचा ऊर अभिमानाने भरून आला होता. पण या पुरस्कारासोबत मिळालेली लाखो रुपयांची संपूर्ण रोख रक्कम त्यांनी स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी न ठेवता सामाजिक आणि शैक्षणिक संस्थांना तात्काळ दान करून टाकली. त्यांनी साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित होऊन आपली खूप मोठी रक्कम साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक या संस्थेला दिली, जेणेकरून तिथे येणाऱ्या तरुण पिढीवर उत्तम संस्कार व्हावेत. माझ्या गरजा फार कमी आहेत, माझ्या प्राध्यापकाच्या पेन्शनमध्ये माझं आयुष्य सुखात चाललंय, त्यामुळे हा पैसा समाजाचा आहे आणि तो समाजाचाच विकासासाठी काम आला पाहिजे. ही त्यांची सामाजिक जाणीव त्यांच्या साहित्या इतकीच महान होती. ते जे साहित्य आपल्या ओळींमधून लिहित गेले तेच ते त्यांनी आपल्या प्रत्यक्ष आयुष्यातही जगून दाखवलं. 14 मार्च 2010 विंदांनी या जगाचा निरोप घेतला. ते आज भौतिक रूपाने आपल्यात नाहीत, तरी त्यांची समृद्ध लेखणी, त्यांची विचारसरणी आणि त्यांच्या कविता प्रत्येक मराठी माणसाच्या हृदयात कायम जिवंत राहतील. कष्टकरांचा आदर कसा करावा हे त्यांनी स्वेदगंगातून शिकवलं. मराठी कवितेला जागतिक बाज कसा द्यावा हे त्यांनी प्रयोगांतून दाखवलं. तर मानवी जगण्याचं सर्वात मोठं तत्वज्ञान त्यांनी आपल्या एका प्रसिद्ध कवितेतून दिलं. विंदा म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. समाजात नेहमी देण्याची आणि कृतज्ञतेची वृत्ती असावी हाच संदेश विंदांनी आपल्याला दिला. बरं, कार्यक्रमात काही श्रोत्यांनी प्रतिसाद दिलाय, त्यांची नावं सांगते. पुरेल शेठ वसईवरून वसंत पारुंधेकर, किशोर पवार, मिलिंद टिपणेस, मिलेश श्रेय आणि आर्य राऊत, योगेश पाटील, कुणाल राऊत, कमलाकांत जाधव, मुकेश कश्यप, चंद्रशेखर मुळेकर, किशोर पेडणेकर, दत्तात्रय आडत, पंकज मोहोड, रजनीकांत पाटील, दीपा पालकर, सुरेश कुमारजी. आणि बरं, यासोबतच सप्तरंगी 7 वेळ झाली इथेच थांबण्याची. 3:58 बातम्या आणि 4 भेटूया आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

आपण ऐकत आहात ठळक बातम्या. युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोह सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते. भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल उद्या बीजिंग येथे पोहोचतील. या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होतील. डोभाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातील ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातील उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघांचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30 वाजता हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत

स्थान मिळवणाऱ्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. यासोबतच ठळक बातम्या संपल्या. धन्यवाद.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz Musically yours.
1: आपण ऐकत आहात न्यूज ऑन एअर ॲप आणि 107.1 मेगाहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी. नमस्कार मंडळी, मी तुमची सखी अश्विनी घोरपडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आपल्या सांजेच्या पारी या कार्यक्रमात.

तर मंडळी, आज 23 ऑगस्ट आणि आज आहे इंटरनॅशनल हॅशटॅग डे, म्हणजेच आंतरराष्ट्रीय हॅशटॅग दिवस. आपल्यापैकी सर्वांनाच माहिती आहे की हॅशटॅग हा काय प्रकार आहे, आणि जरी नसेल माहिती तरी काही हरकत नाही. मग मी तुमची सखी कशाला आहे मी सांगते ना. आज आपण याच हॅशटॅग विषयी गप्पा मारणार आहोत. थोडक्यात सांगू तर जुन्या कीपॅड फोनच्या काळात फोनचा बॅलन्स तपासताना किंवा कस्टमर केअरला फोन लावल्यावर शेवटी आपण ज्या पाऊंड चिन्हाला, म्हणजेच 2 आडव्या रेषा आणि त्यांना क्रॉस करणाऱ्या तिरक्या 2 रेषा असं काहीसं जे बटन होतं, आपण ज्या फुलीला दाबायचो त्या चिन्हाचा आज संपूर्ण इंटरनेटवर आणि डिजिटल विश्वात प्रचंड मोठा दबदबा पाहायला मिळतो. संगीत क्षेत्रात या चिन्हाला शार्प नोट म्हणून सुद्धा ओळखलं जातं, तर गणितात हे चिन्ह संख्या दर्शवण्यासाठी वापरलं जायचं. पण आजच्या आधुनिक युगात या चिन्हाने अख्खं आभासी जग आपल्या बोटावर नाचवलंय. हे चिन्ह आता केवळ एक तांत्रिक कीपॅड बटन राहिलेलं नाही आहे, तर ती एक जागतिक भाषा झाली आहे. जगाच्या पाठीवर काय सुरू आहे, लोक कशाबद्दल बोलतायत, कोणती गोष्ट चर्चेत आहे, हे सगळं समजून घेण्याची गुरुकिल्ली म्हणजे हा हॅशटॅग. या साध्या फुलीने माणसाच्या अभिव्यक्तीला आणि संवादाला एक नवा आयाम दिलाय. तर आजच्या या भागात आपण याच हॅशटॅगचा प्रवास आणि आपल्या रोजच्या जगण्यातलं त्याचं स्थान जवळून अनुभवणार आहोत. तर आता एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी, आता आपण जाणणार आहोत की हा हॅशटॅग नक्की आला कुठून आणि कसा. तर गोष्ट आहे सन 2007 ची. ख्रिस मेसिना या नावाचा एक कल्पक तंत्रज्ञान डिझायनर इंटरनेटवर काम करत होता. त्यावेळी इंटरनेटवर माहितीचा एवढा प्रचंड पूर आला होता की नेमकी माहिती शोधणं लोकांना कठीण जात होतं. तेव्हा 23 ऑगस्ट 2007 रोजी ख्रिसने एक विचार मांडला. त्याने लिहिलं की इंटरनेटवरच्या वेगवेगळ्या चर्चा समूहांना किंवा विषयांना एकत्र जोडण्यासाठी आपण हॅशटॅग या चिन्हाचा वापर केला तर. सुरुवातीला जेव्हा त्याने ही कल्पना इंटरनेट क्षेत्रातील बड्या मोठ्या तज्ज्ञांसमोर मांडली तेव्हा त्यांनी ती साफ नाकारली. ते म्हणाले की ही चिन्ह खूपच तांत्रिक आहे, ते लोकांना कठीण वाटेल आणि सामान्य लोक याचा वापर कधीच करणार नाहीत. पण ख्रिसने हार मानली नाही. काही दिवसांनी अमेरिकेतल्या कॅलिफोर्नियाच्या जंगलात भीषण आग लागली. त्यावेळी लोकांनी या आगीशी संबंधित सर्व अचूक आणि ताजी माहिती मिळवण्यासाठी किंवा इंटरनेटवर अपलोड करण्यासाठी पहिल्यांदा या चिन्हाचा अधिकृत वापर सुरू केला. तिथून पुढे या चिन्हाची लोकप्रियता इतकी वाढली की सुरुवातीला नकार देणाऱ्या कंपन्यांनाही या चिन्हाचा आदर करावा लागला. तर मंडळी, कशी वाटली ही गोष्ट? म्हणजे याबद्दल तुम्हाला आधी माहीत होतं का? मला नक्की सांगा. ते गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी, हॅशटॅग नक्की कसं काम करतं, काय काम करतं, तर हे मी एका काल्पनिक गोष्टीतून सांगते. म्हणजे बघा ना, आपल्या घरातली ज्येष्ठ पिढी आणि आजची तरुण म्हणजेच जेनझी पिढी यांच्यामध्ये तंत्रज्ञानावरून नेहमीच एक गोड जुगलबंदी पाहायला मिळते, नाही का? या रिलेटेड काल्पनिक गोष्ट अशी की एका घरात एक नातू आपल्या स्मार्टफोनमध्ये काहीतरी टाईप करत होता आणि सतत हॅशटॅग हा शब्द वापरत होता. हे पाहून त्याची आजी जवळ आली आणि कुतूहलाने म्हणाली की काय चाललंय मघासपासून, तू हॅशटॅग हॅशटॅग काय लावलायस, हा काय खाण्यापिण्याचा नवीन प्रकार आहे की काय? नातू हसला आणि त्याने आजीला खूप सोप्या भाषेत समजावून सांगितलं. तो म्हणाला की आजी, हा कोणताही खाण्यापिण्याचा प्रकार नाही, तुझा जसा आजीबाईचा बटवा असतो ना, ज्याच्यामध्ये तू वेगवेगळ्या औषधी वनस्पती, लवंग, इलायची वेगवेगळ्या कप्प्यात नीट ठेवून देतेस जेणेकरून वेळेवर ती वस्तू सापडेल, अगदी तसंच काम हा हॅशटॅग इंटरनेटवर करतो. इंटरनेटवर लाखो गोष्टी आहेत, पण हॅशटॅग लावल्यामुळे एका विषयाची माहिती एका कप्प्यात जमा होते. आजीला हे गणित पटलं आणि ती म्हणाली, म्हणजे आमचा जुना बटवा आता डिजिटल झालाय. तर मंडळी, अशी होती ही काल्पनिक कथा. आधी तर मला मेसेज फोन कॉलद्वारे सांगा की हॅशटॅग समजण्यास कशी होती ही गोष्ट. बरं, अजून सोप्या भाषेत सांगायचं तर मी हॅशटॅग कशी यूज करते. फॉर एक्झाम्पल, मला जर एखाद्या विशेष दिवसाचा व्हिडिओ हवा असेल तर मी सर्चपॅडमध्ये टाईप करेन हॅशटॅग गुढीपाडवा, किंवा हॅशटॅग मराठी भाषा गौरव दिन, किंवा हॅशटॅग कुसुमाग्रज. तर ज्याही सोशल मीडिया युजर्सने हे हॅशटॅग यूज करून व्हिडिओ अपलोड केले असतील तर ते सर्व व्हिडिओ मला दिसतील आणि मी माझ्या पसंतीने एखाद्या एकाच विषयी संबंधित व्हिडिओ निवडू शकते. तर आहे की नाही अगदी कामाचा हा हॅशटॅग. बरं, आता एक गाणं ऐकूयात आणि मग पुढे पाहूयात.

आता पाहूयात की या एका छोट्याशा चिन्हाने आपल्या मराठी भाषेला डिजिटल जगात कसा रुबाब मिळवून दिलाय ते. इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात बहुतांश मजकूर हा इंग्रजी भाषेतच असायचा, त्यामुळे प्रादेशिक भाषांना इंटरनेटवर स्थान मिळवणं थोडं कठीण जात होतं. पण जेव्हा हॅशटॅगची ताकद जगाला समजली तेव्हा आपल्या मराठी कल्पकतेने याचा अतिशय सुंदर वापर सुरू केला. मराठी भाषिकांनी इंटरनेटवर एकत्र येण्यासाठी, आपले विचार मांडण्यासाठी आणि साहित्याची देवाणघेवाण करण्यासाठी

मराठी हॅशटॅग्स तयार केले. जेव्हा साता समुद्रापार बसलेला एखादा मराठी माणूस इंटरनेटवर आपली संस्कृती शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला हेच हॅशटॅग्स मदत करतात. आपल्या भाषेचा कणा असलेले गडकिल्ले, आपले संत, साहित्य, आपली लोककला या सगळ्या गोष्टी आज इंटरनेटवर या एका चिन्हामुळे अगदी सहजपणे शोधता येतात. इंग्रजीच्या या महापुरात आपल्या मायबोलीचा डौल अधिक ठळकपणे जगासमोर मांडण्याचे काम या डिजिटल तंत्रज्ञानाने केले. यामुळे जगभरातल्या मराठी मनांची एक सुंदर आणि भक्कम साखळी तयार झाली आहे. म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सहज आपण हॅशटॅग महाराष्ट्र, हॅशटॅग गडकिल्ले आणि बरंच काही जाणून घेऊ शकतो.

मंडळी, आता आपण बोलूयात अत्यंत उत्साही अशा तरुण पिढीबद्दल, म्हणजेच जेनझीबद्दल. तर जेवणात जसं मीठ असतं ना, अगदी तसंच जेनझीच्या आयुष्यात हॅशटॅग असतो. त्याशिवाय यांची एकही डिजिटल पोस्ट पूर्ण होऊच शकत नाही. तुम्ही आज

आसपास किंवा आपल्या घरातल्याच जेनझीच्या इंटरनेटवरच्या पोस्ट जर पाहिल्या असतील तर तिथे हॅशटॅगची ट्रेनसुद्धा पाहिलीच असेल. आज सकाळचीच गोष्ट सांगते, माझी एक मैत्रीण आहे, सकाळी उठून चहा पिताना स्वतःचा एक साधा फोटो तिने इंटरनेटवर टाकला, तर तिने त्याच्या खालीच लिहिलं होतं की हॅशटॅग मॉर्निंग वाईब्स, हॅशटॅग चाय लवर, हॅशटॅग वोकअप लाईक दिस आणि हॅशटॅग सकाळ सकाळ. आणि फणी गोष्ट म्हणजे ती आणि असे बरेच माझे फ्रेंड्स आहेत जे प्रत्यक्ष बोलतानाही हे शब्द वापरतात. म्हणजे समजा एकानं विचारलं की अरे कालचा तुझा पेपर कसा गेला, तर उत्तर मिळेल अरे यार पेपर खूप अवघड होता यार, हॅशटॅग सॅड लाईफ ब्रो. आणि काही जण तर रात्री झोपताना शेवटचा स्नॅप पाठवतात आणि हॅशटॅग असतो हॅशटॅग स्लीपिंग मोड ऑन किंवा हॅशटॅग एंड ऑफ द डे. मला हे सगळं पाहून खरं तर खूप हसायला येतं, म्हणजे अर्थात मी पण एक जेनझीच आहे, पण मला कधी कधी स्वतःच्याच जनरेशनसोबत जनरेशनल गॅप भासतो. म्हणजे बदलत्या युगात आपणही थोडं बदलावं असं म्हटलं जातं, तर मी सुद्धा हॅशटॅग वापरतेच, पण इतकं कोण करतं यार. म्हणजे मी माझं सांगते, मी ना बाप्पा प्रेमी आहे, म्हणजे दर मंगळवारी किंवा प्रत्येक सुखादुःखात माझा प्रयत्न असतो मंदिरात जाण्याचा, किंवा कधी कधी शोच्या आधी सुद्धा मी मंदिरात जाते. तेव्हा जेव्हाही मी बाप्पांचा फोटो अपलोड करते तेव्हा माझा फिक्स हॅशटॅग आहे तो मी टाकते, तो म्हणजे हॅशटॅग थँकफुल ग्रेटफुल अँड ब्लेस्ड. पण त्यात माझ्या भावना आहेत. किंवा एखादा स्वतःचा फोटो अपलोड केला तर त्याच्याखाली त्या संबंधित हॅशटॅग, जसं की हॅशटॅग महाराष्ट्रीयन साज, हॅशटॅग महाराष्ट्रीयन लूक, किंवा तेही नाही तर फक्त हॅशटॅग अश्विनी घोरपडे. म्हणजे आत्तापर्यंत मला हेच जमलंय आणि कदाचित प्रत्यक्षात बोलण्यात किंवा स्नॅप्स हे सगळं मला कधीच जमणार नाही असं वाटतं. बरं मंडळी, तुम्ही मला सांगा की तुमच्या घरात किंवा आसपास असा अतरंगी हॅशटॅग प्रेमी पाहिलाय का, किंवा तुम्ही कधी स्वतः हॅशटॅग ॲड करून फोटो वगैरे अपलोड केलेत का. आता एक गाणं आणि मग पुढे पाहूयात.

मंडळी, तुम्हाला काय वाटतं आजच्या या डिजिटल युगात लग्न ठरल्या ठरल्या सर्वात पहिलं काम काय केलं जातं? तर सर्वात आधी जे काम केलं जातं ते म्हणजे नवरा आणि नवरीच्या नावाचा मिळून एक हॅशटॅग. आपल्यापैकी कदाचित सर्वांनीच हे कुठे ना कुठे पाहिलं असणार आहे. म्हणजे समजा जर नवऱ्या मुलाचं नाव आहे विराट आणि नवरीचं नाव आहे अनुष्का, मग या दोघांच्या नावांची अक्षरं एकत्र करून एक हॅशटॅग बनवला जातो. विराट आणि अनुष्का यांचं नाव जुळवून हॅशटॅग होतोय हॅशटॅग विरुष्का. तर असे काहीसे म्हणजे हे कूल हॅशटॅग असतात. बरं, यात कधी कधी कमाल क्रिएटिव्ह हॅशटॅग्स पण पाहायला मिळतात. म्हणजे मी पाहिलेले दोन हॅशटॅग्स मी तुम्हाला सांगते. तर याच वर्षी माझ्या एका मैत्रिणीचं लग्न झालंय. तर तिचं नाव आहे विभूती आणि तिच्या हस्बंडचं नाव आहे हितेश. तर त्यांचा जो हॅशटॅग तयार केला होता तो म्हणजे हॅशटॅग विब की जोडी हिट हो गई. यातलं विब आणि हिट हे मोठ्या लिपीत म्हणजे कॅपिटल होतं. म्हणजे या हॅशटॅगमध्ये नाव आणि भावना दोन्ही उठून दिसल्या. दुसरा हॅशटॅग म्हणजे विभूतीचीच बहीण आहे म्हणजे तिच्या आत्याची मुलगी पूजाताई. तर ताई कोळी आहेत आणि त्यांचा गुजराती मुलाशी प्रेमविवाह झालाय. तर त्यांचा हॅशटॅग तर कमालच होता. म्हणजे यात नावांचा नाही तर चक्क पदार्थांचा आणि ठिकाणांचा संदर्भ होता. यांचा हॅशटॅग होता हॅशटॅग सुरमई ढोकळा आणि हॅशटॅग वॅन गुजरात मिट्स मुंबई. तर असे काहीसे कमाल हॅशटॅग्स आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे विचार करा, आता माणसाच्या भावना व्यक्त करायला कधी कधी असे काही शब्द असे काही हॅशटॅग्स पुरेसे आहेत, नाही का? बरं मंडळी, तुम्ही मला सांगा की तुम्ही पाहिलेला नवरा आणि नवरीचा कमाल क्रिएटिव्ह हॅशटॅग किंवा काही आठवण किस्सा वगैरे असेल तर तेही नक्की शेअर करा. आता एक छान गाणं ऐकूयात आणि पुन्हा भेटूयात.

तर मंडळी, आज आपण हॅशटॅग या एका साध्या चिन्हाचा टेलिफोनच्या कीपॅडपासून ते आजच्या जागतिक डिजिटल क्रांतीपर्यंतचा प्रवास पाहिला. या चिन्हाने जगाला खूप जवळ आणलंय, यात तीळ मात्र शंका नाही. पण ही गोष्ट ही तेवढीच खरी आहे की सोशल मीडियाच्या या आभासी जगात नक्कीच कनेक्टेड राहिलं पाहिजे, नवीन तंत्रज्ञान शिकलं पाहिजे, हॅशटॅगचा योग्य वापर करून आपले विचार जगापर्यंत पोहोचवले पाहिजेत. पण हे सगळं करत असताना आपल्या आजूबाजूला असणाऱ्या, आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात असणाऱ्या खऱ्या खुऱ्या माणसांना, नात्यांना कधीही अनटॅग किंवा अनफॉलो करता कामा नये. कारण अर्थात डिजिटल जगातल्या लाईक्स आणि कमेंट्सपेक्षा घरातल्या माणसांच्या चेहऱ्यावरचं प्रत्यक्ष हसू हे कितीतरी पटीने जास्त मौल्यवान आहे, नाही का? बरं, या कार्यक्रमात काही श्रोत्यांनी सहभाग घेतला, प्रतिक्रिया दिल्यात, पटकन त्यांची नावं सांगते. शिवाजी शुर्वशे, किशोर पवार, मनीषा फणसे, किशोर नाईक, अरविंद केतकर, चित्रा कर्वे, पंकज मोहोड, दत्तात्रय आडत, मिलिंद टिपणेस, मोरेश्वर धायमोडकर, अजय साखरे, त्यानंतर रसिक म्हात्रे, दीपा पालकर, किशोर पेडणेकर, सुरेश कुमारजी, विजेंद्र घाटोळ, भागेश पाटील, अशोक शिंत्रे, अविनाश दिवेकर, अरविंद कुलकर्णी. आणि ठीक आहे, तर यासोबतच वेळ झाली इथेच थांबण्याची, कारण अर्थात घड्या खुणावत आहे. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, पुन्हा भेटू, बिंदास्त जगा, स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्या आणि ऐकत राहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी.

नमस्कार, मी रश्मी पाटकर। ऐकूयात काही ठळक घडामोडी। युवा वर्गाला जोपर्यंत कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही, तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। नागपूरमधल्या मंथन फॉर युवा 2026 या अभियानाचा समारोप सोहळा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदान इथं झाला, त्यावेळी ते बोलत होते। भारत चीन सीमावादावर विशेष प्रतिनिधींच्या चर्चेत सहभागी होण्यासाठी देशाचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल उद्या बीजिंग इथं पोहोचतील। या चर्चेत चीनचे विशेष प्रतिनिधी वांग यी सहभागी होतील। डोवाल आणि वांग यांच्यात येत्या मंगळवारी विशेष प्रतिनिधी चर्चेची 25वी फेरी होणार आहे। उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे। भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल। स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे। याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात। नमस्कार।

0: आकाशवाणी नागपूर, नेहा क्षीरसागर आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जगाला आकर्षित करणारी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात समारोप. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग नियोजन ब्युरोचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन उत्साहात साजरा. धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. आणि आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. आता सविस्तर बातम्या. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. दरम्यान अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांबरोबर संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. यादृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचनाही त्यांनी केली. जनमंथनच्या वतीनं महिनाभरापासून सुरू असलेल्या युवा शक्ती प्रतिभा आणि ऊर्जेचा उत्सव मंथन फॉर युवा या कार्यक्रमाचा समारोप आज नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत रेशीमबाग मैदानावर झाला. कृत्रिम बुद्धिमत्ता, नवतंत्रज्ञान, स्टार्टअप संस्कृती, नवोपक्रम, कौशल्य विकास, डिजिटल सक्षमीकरण, शिक्षण आणि सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून नव्या पिढीला सक्षम, जबाबदार आणि राष्ट्राभिमानी नागरिक म्हणून घडविणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश होता. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचं कौतुक करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
1: सबसे पहले तो मैं मंथन फॉर युवा को बहुत बहुत बधाई देना चाहता हूं कि हमारे युवाओं की जो बात है उसको सामने लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है. और ये जो सारे मेरे साथ बैठे हुए इनक्रेडिबल लोग हैं जिन्होंने अपने जीवन में युवाओं को प्रेरित किया है, इन सभी को इस मंच पर लाने का काम मंथन फॉर युवा ने किया है.
0: राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टीयर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या अभियानाच्या विजेत्यांना आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पारितोषिकं देण्यात आली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. या कार्यक्रमात 25,000 तरुणांची उपस्थिती होती. दरम्यान काँग्रेस हा दिशाहीन पक्ष आहे. पुण्यात येऊन महिलांच्या अधिकारांवर बोलायचे आणि संसदेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करायचा ही राहुल गांधी यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका फडणवीस यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना केली. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन SIR प्रक्रियेमुळे मतदार याद्यांमध्ये आवश्यक दुरुस्ती होत असल्याचंही त्यांनी सांगितलं. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोग आणि नियोजन ब्युरो विकसित केलेला मृदा डेटाबेस आणि माहिती प्रणाली ही पीक सुधारणा, कृषी विकास तसेच निर्णय समर्थन प्रणालीच्या निर्मितीसाठी महत्वपूर्ण आधारस्तंभ असल्याचं भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे महानिर्देशक डॉ MLजाट यांनी नमूद केलं. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी

0: यांनी 21 ऑगस्ट रोजी जारी केले. साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या अंतर्गत कार्यक्रमात असलेल्या आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्र मुंबई यांच्यातर्फे 2007 सालापासून दरवर्षी मराठीतील उत्कृष्ट अनुवादित ग्रंथास दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. कविवर्य विंदा करंदीकर यांच्या जन्मदिनी म्हणजे 23 ऑगस्टला हा पुरस्कार घोषित केला जातो. त्यानुसार यंदा हा पुरस्कार 2 अनुवादकांना जाहीर करण्यात आला आहे. जर्मन भाषेतील पुस्तकाच्या पाळमुळं या मराठी अनुवादित पुस्तकासाठी जयश्री हरी जोशी यांना तर सुबाकी स्टेशनर्स या जपानी पुस्तकाच्या अनुवादासाठी मयुरेश कुलकर्णी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे अशी माहिती आंतरभारतीय अनुवाद सुविधा केंद्राचे अध्यक्ष प्रफुल्ल शिलेदार यांनी दिली.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. राज्यभरातील मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांची सोय व्हावी आणि त्यांना अधिक चांगल्या सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांना मदत करणाऱ्या विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालये आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत थेट आणि वेळेत रुग्णांच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे शक्य होणार आहे. धर्मादाय आयुक्तांच्या नियंत्रणाखाली असलेल्या रुग्णालयांमध्ये गरीब रुग्णांवर मोफत आणि सवलतीच्या दरात उपचार केले जातात. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणि पारदर्शकता आणण्यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची यंत्रणा जोडली जाणार आहे. अमरावती जिल्ह्यात 21 ऑगस्टपासून वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी मुलामुलींनी ATC कार्यालयासमोर 11 मागण्यांसाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. अपर आयुक्त व प्रकल्प अधिकारी धारणी यांच्यासोबत काल सायंकाळी आंदोलनस्थळी चर्चा झाली. उपस्थित असलेल्या गृहपालांबद्दल विद्यार्थ्यांनी यावेळी रोष व्यक्त केला. विद्यार्थ्यांच्या मागण्या तातडीने मान्य केल्या जाईल, सोबतच महाडीबीटी आणि GR रद्द करणे हे विषय शासनाच्या अखत्यारीतील येत असल्याने त्यावर शासन निर्णय घेईल असे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ शुक्ला यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही या भूमिकेवर विद्यार्थी ठाम असल्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन सुरूच राहिलं. नागपूर सिटीजन्स फोरमच्या सुधारा नागपूरकर या जनजागृती मोहिमेअंतर्गत आज गांधीबाग चौक इथं वाहतूक नियमांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी विशेष अभियान राबविण्यात आलं. या उपक्रमादरम्यान फलकांच्या माध्यमातून वाहन चालक आणि नागरिकांना वाहतूक सिग्नलचे पालन करा, सिग्नल जम्प करू नका, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट लावा, झेब्रा क्रॉसिंगचा वापर करा आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवू नका असे विविध संदेश फलकांच्या माध्यमातून देण्यात आले. ही मोहीम आगामी काही दिवसात शहराच्या मुख्य वाहतुकीच्या ठिकाणी राबविण्यात येणार आहे. प्रादेशिक हवामान खात्याने आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार आज भंडारा आणि गडचिरोली इथं पाऊस सुरू असल्याची माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे. नागपूर आणि चंद्रपूरसाठी देखील आज मुसळधार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याच्या काही भागांत दुपारी उशिरा पावसाला सुरुवात झाली. येत्या काही तासात संपूर्ण विदर्भातच हलक्या पर्जन्यमानाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भारत आणि श्रीलंका क्रिकेट संघात आज कोलंबो इथं कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या आणि अखेरच्या सामन्याला सुरुवात झाली. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आज पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने 5 गडी गमावून 300 धावा उभारल्या आहेत. नेदरलँड्स इथं सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. मात्र भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. जगाला आकर्षित करणारी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मंथन फॉर युवा कार्यक्रमाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात समारोप. राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण व भूमी उपयोजन नियोजन ब्युरोचा सुवर्ण महोत्सवी स्थापना दिन उत्साह साजरा. धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि आज भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील

0: आकाशवाणी मुंबई आशुतोष सावे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसाखेर 5 गडी बाद 300 धावा. अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों को जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूँ जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खासगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाज माध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असंही त्यांनी सांगितलं. स्टार्टअपसाठी उभारलेल्या इन्क्युबेशन सेंटरचं विकेंद्रीकरण केलं जाणार आहे. यामुळे टियर 3 शहरातल्या नव्यानं सुरू होऊ पाहणाऱ्या स्टार्टअप्सनाही मदत मिळू शकणार असल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशांचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. या दुर्घटनेतल्या मृतांमध्ये संबंधित गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. मूर्तीच्या मागची जोडणी निखळल्यानं ती पुढच्या बाजूला कोसळल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. राज्यात खासगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खासगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल. तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल. तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक करण्यात येईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केल्यास 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना

रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि एकूण 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथे सुरू झालेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45 तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाल्या असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल. या सामन्यात चीननं विजय मिळवला तर ऑस्ट्रेलियावर विजय मिळवल्यानंतरही भारताचं आव्हान संपुष्टात येईल. मुंबईतल्या साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक ट्रस्टच्या आंतरभारती अनुवाद सुविधा केंद्रातर्फे दिला जाणारा यंदाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार पाळमुळं आणि सुबाकी स्टेशनर्स या 2 पुस्तकांना जाहीर झाला आहे. पाळमुळं हा मूळ जर्मन लेखक साशा स्टानिसिच यांच्या पुस्तकाचा तर सुबाकी स्टेशनर्स हा मूळ जपानी लेखक इतो ओगावा यांच्या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. कविवर्य विंदा करंदीकर यांनी त्यांना मिळालेल्या ज्ञानपीठ पुरस्काराच्या रकमेतून दिलेल्या देणगीच्या व्याजातून 2007 सालापासून दरवर्षी 23 ऑगस्ट या विंदा करंदीकरांच्या जन्मदिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. राज्यातल्या मोठ्या रुग्णालयांमध्ये उपचारासाठी येणारे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना अधिक चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध धर्मादाय संस्था आणि मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष यांच्यात सामंजस्य करार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या करारामुळे धर्मादाय रुग्णालयं आणि विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मिळणारी मदत रुग्णांना थेट मिळेल असं त्यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या नागरिकांना त्यांच्या गरजेनुसार दर्जेदार सुलभ आणि वेळेत आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं रुग्णालयनिहाय आरोग्य सेवांची सर्वसमावेशक मानकं निश्चित केली आहेत. त्यानुसार ग्रामीण रुग्णालयापासून उपजिल्हा सामान्य आणि जिल्हा रुग्णालयापर्यंत प्रत्येक स्तरावर आरोग्य सुविधा तज्ज्ञ डॉक्टर तपासण्या मनुष्यबळ औषधं आणि पूरक सेवा उपलब्ध करण्याबाबतची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली आहे. सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी ही माहिती दिली आहे. राज्य शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत कार्यरत वसंतराव नाईक संशोधन आणि प्रशिक्षण संस्था नागपूर अर्थात वनआरटीनं विमुक्त जाती तसंच भटक्या जमाती ब क आणि ड या नॉन क्रिमिलेअर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धा परीक्षांकरता पूर्व प्रशिक्षणाच्या अर्जाची अंतिम मुदत येत्या 26 ऑगस्टपर्यंत वाढवली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे मराठवाड्यात पाऊस कमी झाला आहे त्यामुळे जलसंवर्धनासाठी वेगवेगळे उपाय केले जात असल्याची माहिती राज्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नांदेडमध्ये झालेल्या कार्यक्रमात ते आज बोलत होते. हवामान. येत्या 2 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी, विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या काळात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. मुंबईत गणेशमूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत शासनाकडून जाहीर. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये

0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना से लघु सीमांत किसानों का भविष्य होगा सुरक्षित
1: और 60 वर्ष की आयु से 3000 रुपए मासिक पेंशन होगी सुनिश्चित।
0: 55 रुपए से 200 रुपए की मासिक किस्त देकर प्रवेश कर सकते हैं 18 से 40 वर्ष तक के किसान।
1: इस अंशदायक योजना में सरकार देगी बराबर का योगदान।
0: सभी किसान भाई बहन इस योजना के लाभ के लिए जन सेवा केंद्र में जाएं
1: और अपना निःशुल्क नामांकन कराएं।
0: प्रधानमंत्री किसान मान धन योजना, अन्नदाता के परिश्रम को संबल, पेंशन से सुरक्षित उनका कर।
2: कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
3: नमस्कार श्रोते हो, आजकाल पर्यटनाला खूप चांगले दिवस आलेत किंवा पर्यटनाचं प्रमाण हे खूप वाढलंय हे आपण बघतो। म्हणजे अगदी एक दोन दिवसाची सुट्टी आली तरी लोक लगेच बाहेर फिरायला निघतात। म्हणजे जसं जंगल पर्यटन आहे, निसर्ग पर्यटन आहे, विविध ठिकाणी स्थळांना तुम्ही भेटी देता, हे सगळं पर्यटन तर आहेच, पण एक नव्यानं असं एक पर्यटन आता उदयाला येतंय आणि ते म्हणजे मत्स्य पर्यटन। तर हे नेमकं मत्स्य पर्यटन म्हणजे काय आहे किंवा या पर्यटनाचे काय काय फायदे आहेत हे आज आपण सगळं जाणून घेणार आहोत। तर मत्स्य पर्यटन, महाराष्ट्राची नवी ओळख, हा आजचा आपला विषय आहे। तर श्रोते हो, याविषयीच आज आपण सविस्तर अशी चर्चा करणार आहोत आणि याविषयी बोलण्यासाठी, सगळी माहिती देण्यासाठी आज आम्ही आमंत्रित केलेला आहे तारापूरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र पनवेल मत्स्य उपकेंद्र येथील मत्स्य शास्त्रज्ञ तथा प्राध्यापक डॉक्टर विवेक वर्तक सरांना। सर नमस्कार।
4: नमस्कार
3: सर। आता मत्स्य पर्यटन जे आहे तर काय, म्हणजे नेमकं काय सांगता येईल याबद्दल?
4: मत्स्य पर्यटन हा एक तसा नाविन्यपूर्ण शब्द आपण आज ऐकला, पण आज त्याची खूप मोठी नितांत गरज आहे।
3: बर।
4: कारण की इतर पर्यटन आपल्याला माहिती आहे, ज्यामध्ये आपण एक पर्यटक म्हणून काही स्थळांना भेटी देतो आणि तिथल्या प्रेक्षणीय स्थळ असतील ती आपण पाहतो।
3: बरोबर।
4: पण मत्स्य पर्यटन ह्याचा जर आपण विचार केला तर तो मत्स्य व्यवसाय, मत्स्यपालन, समुद्र, नद्या, तलाव आणि जलसंपदा याच्याशी संबंधित पर्यटन अनुभव हा आपण पर्यटकांना देण्याबाबतीत आहे।
3: अच्छा।
4: याच्यात अनेक गोष्टींचा समावेश होतो, जसं की आपण मत्स्यालय, ज्याच्यामध्ये शोभिवंत मासे असतात ते आपण बाहेर जातो, त्याचप्रमाणे मत्स्यपालन प्रकल्पांना भेट देणं हे पण त्याच्यात पर्यटनाचाच एक विषय आहे की ज्याच्यामधून ज्ञानही मिळतं आणि माहितीही मिळते। अशा प्रकारे बोट सफर आलं, म्हणजे बोटीतून आपण सफर करून जीवसृष्टी बघणं तलावातील किंवा समुद्रातील। नवीन एक कन्सेप्ट आहे की मच्छीमार गावांचा अनुभव, म्हणजे आपल्याला बऱ्याचदा शेती करतो ती शेती गावं माहिती असतात, पण मासे पालन करणारी किंवा मासेमारी करणारी गावं कशी असतात, त्यांचं राहणीमान कसं असतं, काय असतं, हे पण बघणं एक कुतूहल आहे आणि त्याचा याच्यात समावेश होऊ शकतो। त्याचप्रमाणे आपल्याकडे खवय्यांसाठी जे खाद्य महोत्सव होत असतात, पण समुद्र किंवा नदीतील माशांशी रिलेटेड असे समुद्र खाद्य महोत्सव किंवा फिश फूड महोत्सव, अशा प्रकारे त्यांचाही एक पर्यटनात्मक दृष्टीने आपण विचार करू शकतो।
3: बरोबर।
4: त्याचप्रमाणे मासे पकडणं ह्यामध्ये एक पण पर्यटन दडलेलं आहे आणि अँगलिंग जसं आपण म्हणतो ते रिक्रिएशनल फिशिंग मध्ये येतं, ते पण एक पर्यटनाचा भाग आहे आणि त्याच्याकडेही आपल्याला गांभीर्याने आणि एक व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणं गरजेचं आहे। आपल्याला माहिती आहे स्कूबा डायव्हिंग आलं, स्नॉर्केलिंग आलं, या सगळ्या गोष्टी पण त्याचाच एक भाग आहे आपल्या मत्स्य पर्यटनाचा। डॉल्फिन सफारी आपण जातो ते पण एक पर्यटनात्मक आहे। त्याचप्रमाणे आपल्याकडे आजकाल सीवीड आपण ऐकलं असेल की ज्याचा खूप सौंदर्य प्रसाधनांमध्ये वापर केला जातो, खाद्यामध्येही त्याचा वापर केला जातो, फार्मास्युटिकल्समध्ये त्याचा वापर केला जातो, ह्याचीही शेती केली जाते। हे पण एक पाहण्यासारखं आणि याचाही पर्यटनात्मक याच्यामध्ये आपण समावेश करून लोकांना याचं कुतूहल असतं आणि ते बघायला दिलं आपण। त्याचप्रमाणे आमची जशी मत्स्य संवर्धन संशोधन केंद्र आहेत, इथेही आम्ही बऱ्याच प्रकारचे मत्स्य प्रात्यक्षिक केलेली असतात, तर ही प्रात्यक्षिक पाहणं पण एक पर्यटनात्मक भाग होऊ शकतो आणि त्याच्यातून नॉलेज मिळतं आणि त्या नॉलेज पासून आपण एक व्यवसायाचं रूपांतर करू शकतो। म्हणजे मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन मर्यादित नसून मध्ये तिहेरी भूमिका आहे, म्हणजे पर्यटन तर आलंच पण त्याच्यामध्ये शिक्षणही आलं आणि त्याचप्रमाणे पर्यावरणाचं संरक्षण किंवा बायोडायव्हर्सिटी कशी असते हे पण या सगळ्याचा मिलाप म्हणजे मत्स्य पर्यटन
3: आणि रोजगाराची संधी पण त्यात,
4: आणि त्यातून एखाद्याला ते नॉलेज आवडलं आणि त्याला व्यावसायिक म्हणून उभं राहायचं असेल तर त्याच्यातून व्यवसाय वृद्धीही होऊ शकते आणि आपल्या देशाचं किंवा राज्याचं

0: आर्थिक गणित जे आहे ते सुधारण्यासाठी त्याचा नक्कीच फायदा होऊ शकतो.
1: बरोबर, म्हणजे पर्यटनामध्ये इतक्या सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत आणि खरं तर खूप नाविन्यपूर्ण अशा गोष्टी तुम्ही सर सांगितल्या आहेत. तर आता सर भारतामध्ये या मत्स्य पर्यटनाच्या किती संधी आहेत?
0: आपण जर भारताच्या एक व्यापक दृष्टिकोन बघितला तर खूप संधी आहेत.
1: अच्छा.
0: कारण की जवळजवळ आपल्याकडे 11,098 किलोमीटर एवढं आपल्याकडे विस्तृत किनारपट्टी आहे. जर महाराष्ट्राचा विचार करायला गेला तर तीही 877.97 किलोमीटर एवढी आहे. तर किनारपट्टीच्या भागांवरही मत्स्य पर्यटन होऊ शकतं. पण तितकंच सीमित न राहता आपल्याकडे धरणं आहेत, नद्या आहेत, खाड्या आहेत, मँग्रोव्ज आहेत, त्याच्यामध्ये एक जैवविविधता आहे. म्हणजे असं नाही की कोस्टल एरियालाच पर्यटन विकास होऊ शकतो असं नाही.
1: बरोबर आहे.
0: आपण अगदी विदर्भातही गेलो तरी ते पर्यटनाचा विकास खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. हा मत्स्य पर्यटन तिकडेही होऊ शकतो. म्हणजे किंबहुना मी असं म्हणेन की मत्स्य पर्यटनाची सुरुवात करायची झाली तर कोकण किनारपट्टी म्हणा किंवा आपण जी काही आपल्याकडे मेट्रो सिटीज आहेत किंवा असे पर्यटन स्थळ आहेत जिथे धरण आहेत, नद्या आहेत, त्यांचाही जर वापर करून तिथे मत्स्य पर्यटनाच्या दृष्टीने विचार केला तर नक्कीच याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे विकास होऊ शकतो आणि त्याच्यातून स्थानिक रोजगारही निर्माण होऊ शकतो. हे मला वाटतं. त्यामुळे त्या खूप संधी आहेत भारतामध्ये. केवळ कोस्टल एरियाच पाहिजे असं नाही, विदर्भ, मराठवाडा या ठिकाणी जाऊनही अशा प्रकारचे सेटअप्स करू शकतो आणि त्याच्यातून मत्स्य पर्यटन विकास करू शकतो.
1: महाराष्ट्राला बोलायचं म्हटलं तर काय विशेष असे फायदे आहेत की मत्स्य पर्यटन त्यातनं चांगलं होऊ शकतं?
0: महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या संधी आहेत. म्हणजे आपल्याकडे जी धरणं आहेत, आपल्याकडे नद्या आहेत ना, तिथेही अशा प्रकारचं ज्याप्रमाणे कोस्टल एरियाला आपण पर्यटनात्मक जेटीज बांधून किंवा तसं तिकडेही होऊ शकतं. फक्त त्याच्याकडे तसं विकास केला तर लोक नक्कीच आवडीने बघायला येऊ शकतील. म्हणून महाराष्ट्रातही अनेक संधी आहेत, त्या संधींचं आधी सोनं करणं आवश्यक आहे.
1: नक्कीच, बरोबर आहे. सागरी मत्स्यालय पर्यटन म्हणजे नेमकं काय, म्हणजे त्यामध्ये आपण काय काय बघू शकतो?
0: हे बघा की आपल्याकडे मत्स्यालय ही संकल्पना खूप आधीपासून आहे. म्हणजे आपल्याकडचं जे खूप जुनं तारापूरवाला अॅक्वेरियम आहे ते खूप प्रसिद्ध असं अॅक्वेरियम होतं आणि ही संकल्पना खूप जुनी आहे. पण आता काळ बदलत चाललेला आहे, आज टेक्नॉलॉजी बदलत चाललेली आहे आणि आज आपल्याकडे लोकांना एक आकर्षकपणा आणि तो अॅम्बियन्स या सगळ्या गोष्टी लोक बघतात. म्हणजे पूर्वी जसं काही असलं तरी लोक ऍक्सेप्ट करायचे, ठीक आहे, पण आजकाल तसं चालत नाही. व्यवस्थित लागतं, नीटनेटकं लागतं, म्हणजे ते बघून अपील चांगला वाटायला पाहिजे, मन प्रसन्न वाटायला पाहिजे. आज तेवढं जनरेशन आपलं आहे की ते डिमांड करतं. म्हणजे तर जे डिमांड आहे ते देणं गरजेचं आहे. मत्स्य पर्यटनाचा जो विकास आहे त्याचा मूळ गाभा इथेच आहे की आज नुसतं मत्स्य पर्यटनाचा विकास
1: तेवढंच
0: अपेक्षित नाहीये. ते पर्यटन हे डोळ्यांना आल्हाददायक आणि चांगलं दिसणारं असायला पाहिजे. आपण नेहमी म्हणतो की त्याला इंटरनॅशनल फील यायला पाहिजे. तर आपण आपल्या देशाचा फीलही चांगला करू शकतो पर्यटनाच्या दृष्टीने. कारण की आपल्याकडे जर बघायला गेलं तर हे सागरी मत्स्यालय, आपण जर तुलना केली जगातील सर्व मत्स्यालयांशी तर देशामध्ये त्या ताकदीचं आपल्याकडे मत्स्यालय नाहीच आहे. पण ते होऊ शकत नाही हे पण नाहीये, ते होऊ शकतं.
1: बरोबर.
0: आपल्याकडेही तशी जैवविविधता आहे, आपल्याकडेही तशी सागर संपत्ती आहे, आपल्याकडेही तितक्या उत्तम दर्जाचे आर्किटेक्ट्स आहेत. मानसिकता पाहिजे फक्त आणि विजन पाहिजे.
1: बरोबर.
0: की कसं असायला पाहिजे हे जर विजन असेल, ती आपली मानसिकता असेल, तर आपल्याकडे तशा प्रकारचे जे आर्किटेक्ट आहेत ते आपल्या विजनला किंवा आपल्या संकल्पनेला त्याला मूर्त स्वरूप देऊ शकतात.
1: बरोबर.
0: पण बेसिकली हे मत्स्यालयाच्या बाबतीत मी स्पेशली म्हणतो कारण की मी पण बाहेर जाऊन बघून आलेले मत्स्यालय, पण आपल्याकडे त्या ताकदीचं मत्स्यालय नाहीये. आणि आमची डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं आम्ही पनवेल मत्स्य उपकेंद्र आहे, तिथेही आम्ही छोटं मत्स्यालय आणतोय. पण आम्ही म्हणतो की तिथेही अजून त्यापेक्षाही आंतरराष्ट्रीय दर्जाचं एखादं मत्स्यालय येऊ शकतं.
1: बरोबर.
0: जगातील इतर मत्स्यालयांमध्ये सर्वश्रेष्ठ असेल. आणि आता ते का होणार नाही तर होणार. आपल्याकडे तशी जमीन असते, आपल्याकडे सागर संपत्ती आहे आणि आपल्याकडे सर्व मनुष्यबळ त्याचं आहे, तांत्रिक मनुष्यबळ लागतं ते आहे. तर ह्या सगळ्यांचा मिलाप करून आपण तशा प्रकारचं मत्स्यालय निर्माण करू शकतो जे बघायला केवळ भारतातील लोक नाही तर परदेशातील लोकही यायला पाहिजेत.
1: बरोबर.
0: हे एवढं मोठं ध्येय आपण ठेवून जर त्याचा जर केलं तर त्याचा विकास नक्की होऊ शकेल.
1: अच्छा.
0: ज्याच्यामध्ये आपण डॉल्फिन शार्क टनेल बनवू शकतो, त्याच्यामुळे सी लँड सारख्यांचे शो ठेवू शकतो. तर या सगळ्या गोष्टी आहेत, या सगळ्या आपण करू
1: शकतो
0: आणि ते करणं गरजेचं आहे. आणि त्यांना आर्थिक विकासही होणार, म्हणजे मत्स्य पर्यटनातून खूप चांगला आर्थिक विकास होऊ शकतो.
1: बरोबर,
0: स्थानिक रोजगार मिळू शकेल.
1: हो, आता सर अशी तुम्ही म्हणालात की त्या त्या गावाचं एक वैशिष्ट्य असतं, म्हणजे आता मच्छीमार गावाचं जे पर्यटन आहे तर त्याविषयी काय सांगता येईल?
0: मी स्वतः मच्छीमार गावांमध्ये अनेक सर्वेसाठी फिरलेलो आहे. त्यावेळी काही अशा गोष्टी आहेत की ज्या बऱ्याच जणांना माहिती नसतात, बघायला मिळत नाहीत. मासे पकडण्याचे वेगवेगळे ट्रॅप्स असतात, म्हणजे कास्ट नेट असतात, जाळ्या असतात, बोट असतात, किंवा त्यांच्या घरांची रचना असते जी अजून काही लोकांनी तशीच ठेवलेली आहे.
1: अच्छा.
0: आणि त्यांची खाद्य संस्कृती आहे. तर या सगळ्यांचा मिलाप करून मच्छीमार गावं आहेत, त्या गावांमधील काही मॉडेल गावं निवडून त्याचा जर असं पर्यटनात्मक विकास करायचं ठरवलं तर ते शक्य आहे. आणि तिथे स्थानिक रोजगार निर्माण होईल, तिथे महिला बचत गट आहेत, सगळ्यांना ही हातात कामं मिळतील. म्हणजे त्यांच्या हाताची जी चव आहे सी फूडची, ती आपण एखाद्या रेस्टॉरंटमध्ये मिळू शकत नाही. पण त्या भगिनी आहेत किंवा बहिणी आहेत त्या इथे येऊन व्यवसाय सुरू करू शकत नाहीत शहरांमध्ये, पण त्यांना तिथे जागेवर अशा पर्यटनात्मक याच्यातून त्यांना त्यांचे हाताची चव आणि कलागुण दाखवण्याचा जर संधी मिळाली तर त्यांच्यासाठी चांगला आर्थिक सपोर्ट मिळू शकतो. आणि लोकांनाही अशा प्रकारे बघायला आवडतं. त्यामुळे ह्या सगळ्याचा समावेश करून आपण काही गावांची निवड करून ते मॉडेल डेव्हलप केले तर नक्कीच हे निर्माण होऊ शकतं. आणि किंवा मी आपल्याला उदाहरण देईन की परदेशामध्ये काही ठिकाणी असे जुनी गावं आर्टिफिशियली क्रिएट केलीत की त्यांच्या जुन्या संस्कृती तिथे आहेत.
1: अच्छा.
0: म्हणजे शहरांमध्ये ही जुनी गावं क्रिएट केलेली आहेत, पर्यटक जातात तिथे आणि कशा प्रकारे ती लोक राहायची, त्यांचा पेहराव कसा असायचा,
1: अनुभव घेतात
0: आणि हे सगळं तिथे तेवढ्याशा छोट्या जागेमध्ये बघतात. तर कशाला आपण हे आर्टिफिशियली क्रिएट करायचं? तीच गावं जी आहेत त्यांना थोडंफार जर सुधारणा केली पर्यटनाच्या दृष्टीने तर लोक ते नक्कीच बघायला येतील आणि त्यातून आर्थिक विकासही चांगल्या प्रकारे स्थानिकांचा होईल.
1: हो सर, या मत्स्यालय पर्यटनाचं जे महत्व आहे आणि याच्या बरोबरीनेच या पर्यटनामुळे रोजगार सुद्धा वाढू शकतो, तर काय आपल्याला सांगता येईल याबद्दल?
0: बघितलं तर आजकाल जगातील जी मोठी मत्स्यालय आहेत ना ती केवळ मनोरंजनाची केंद्र नाही आहेत.
1: बरोबर.
0: तर ती संशोधन शिक्षण आणि पर्यटनाचं पण आकर्षण आहे. म्हणजे तिथे आपण बघाल तर तिथे आतमध्ये रिसर्च लॅब पण असते, तिथे संशोधन पण होतं, तिथून ट्रेनिंग पण दिले जातात, शिक्षणही दिलं जात आणि पर्यटन म्हणजे ऍट अ टाइम साधलं जातं. तर हे आवश्यक आहे कारण की त्याच्यापासून आपल्याला समुद्राची जैवविविधता, नदीतील जैवविविधता, शोभिवंत माशांची माहिती मिळते.
1: म्हणजे खरंच तर समुद्राची ओळख होते असं आपण म्हणू शकतो.
0: कारण की प्रत्येक वेळ स्कुबा डायव्हिंग सगळ्यांना जमेल असं नाही आणि खोल समुद्रात जाता येईल असं नाही. तर तसं आपण ते विश्व निर्माण करून समुद्राची जैवविविधता दाखवू शकतो.
1: बरोबर.
0: त्याच्यामुळे मुलांना सायन्सची आवड निर्माण होते, लहानपणापासून त्यांना कळतं की बाबा खेकडे कसे असतात किंवा मासे कसे असतात, जेलीफिश
1: कसे पकडले जातात
0: किंवा घोडा मासा कसा असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, ह्या नाविन्यपूर्ण त्यांना बघायला मिळतात. त्याच्यामुळे त्याच्याबरोबर त्यांच्या मनामध्ये एक पर्यावरणाचं संवर्धन जतन करायला पाहिजे. ही लहान मुलांना लहानपणापासूनच मनामध्ये हे विचार बिंबले जाऊ शकतात की बाबा हे सगळं आपलं बायोडायव्हर्सिटी आहे आणि मग तिथे गेल्यावर हे शोज पण असतात त्याच्या माध्यमातून हे कसं जैवविविधता आहे, त्याचं जतन कसं करायला पाहिजे, कासवांना आपण कसं नाही मारायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. मग लहानपणापासूनच ह्या जनरेशनच्या मनावर ही गोष्ट बिंबली गेली तर मग ते पुढे तसं करत नाहीत आणि स्थानिक रोजगार निर्माण होतो त्याच्यामुळे, पर्यटन होतच आणि ह्याच्यामुळे रोजगार आपण विचारलं ना तर रोजगारामध्ये खूप संधी आहेत. एक गाईड म्हणून राहू शकतात, मत्स्य पर्यटन काय आहे त्याच्यामुळे एखाद्याला बोट चालवण्यासाठी बोट चालक म्हणून त्याच्यानंतर रोजगार मिळू शकतो, टँक मेंटेनन्स करण्यासाठीचा मिळू शकतो आणि महिला बचत गटांना तिथे एखादं सी फूड आउटलेट केलं किंवा आपण जसं बघतो तिथे त्या त्या मत्स्यालयामध्ये त्या त्या मत्स्यालयाचं एक युनिक आठवण निर्माण करणाऱ्या गॅलरीज असतात, मग ते टी शर्ट म्हणा, किचन म्हणा किंवा काय म्हणा, अशा प्रकारचे स्टॉल्स त्याच्या माध्यमातूनही ही रोजगार निर्मित होऊ शकते. आपण महिला बचत गटाने हे अशा प्रकारचं काम देऊन त्या माध्यमातून आपण करू शकतो. एखादं सी फूड रेस्टॉरंट तिथे करून तेही चालू शकतं चांगलं.
1: बरोबर.
0: बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे की त्या पर्यटनाच्या जवळपासच होमस्टे असतात, मग त्या लोकांनाही त्याचा रोजगार मिळू शकतो. तसंच माशांचे मूल्यवर्धित पदार्थ त्याचं प्रशिक्षण देऊ शकतो. मूल्यवर्धित मत्स्य पदार्थ जसं कोळंबी लोणचे किंवा माशांचं लोणचं किंवा ड्राय फिश पॅकेज केलेले हेही तिथे विक्रीसाठी आपण ठेवू शकतो. त्याच्यातूनही रोजगार उत्पन्न होऊ शकतो. हस्तकला काही असतील, माशांचे आर्टिफॅक्ट असतील, असेही आपण तिथे ठेवू शकतो. किंवा तिथे नाही म्हटलं तरी एखादं ट्रेनिंग सेंटर आपण करू शकतो. तर त्याच्यात माध्यमातूनही रोजगार निर्माण होऊ शकतो आणि हे शक्य आहे. त्याच्यामुळे त्या त्या भागातल्या लोकांना, स्थानिक रोजगारांना, युवकांना त्याच्यातून रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात. आणि अशा लोकांसाठी जे कोणी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी आपण प्रशिक्षण घेऊन त्यांना ह्या विषयामध्ये प्रशिक्षित करून त्यांनाच पुढे रोजगारही देऊ शकतो.
1: बरोबर.
0: म्हणजे आजकाल

0: हा प्रश्न चाललाय की रोजगार कुठे आहे, रोजगार कुठे आहे, तर आधी त्यांना प्रशिक्षित करा आणि प्रशिक्षित झालेल्या लोकांना, मत्स्य पर्यटनामध्ये त्यांना प्रशिक्षित झालेल्या युवक युवतींना आपण अशा प्रकारच्या पर्यटन केंद्रावर जॉबही देऊ शकतो. म्हणजे अशी पूर्णपणे एक श्रृंखला निर्माण होऊ शकते आणि रोजगार निर्मिती त्याच्यातून होऊ शकते.
1: नक्कीच. सर, आता या मत्स्य पर्यटनामध्ये आपण बघायला गेलं तर हल्ली आपण पर्यावरणाचा खूप बोलतो की पर्यावरण संवर्धन गरजेचं आहे,
0: अतिशय गरजेचं,
1: तर त्याचं काय महत्व सांगता येईल या पर्यटनात?
0: ज्यावेळी मत्स्य पर्यटन आलं ना त्यावेळी आवर्जून हे महत्व हे प्लास्टिक मुक्त पर्यटन करणं गरजेचं आहे.
1: नक्कीच.
0: कारण की हे सगळं प्लास्टिक जे आहे ते सर्व माध्यम नद्यांमधून इकडून तिकडून जमा होऊन
1: समुद्रात
0: जातं आणि समुद्र आपलेही प्लास्टिकमय व्हायला लागलेले आहेत आणि प्लास्टिक पोल्युशन वाढत चाललेलं आहे. त्याच्यामुळे माशांच्या संख्येवर पण हे परिणाम करतं. कारण की हे मायक्रो प्लास्टिक्स असतात ते त्यांच्या टेस्टाईन मध्ये जाऊन त्यांचे मर्तूक हे झाल्याचेही आपल्याकडे रिपोर्ट आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे सर्वप्रथम आपल्याला प्लास्टिक
1: मुक्त
0: मत्स्य पर्यटन आपल्याला करायला पाहिजे. समुद्र किनारे किंवा धरण यांच्या स्वच्छतेची पण तेवढीच काळजी आपण घेतली पाहिजे. कारण की आपल्या समुद्र किनाऱ्यांवर गेल्यावर तो फील येत नाही जे आपण बाहेर जातो. कारण की ते किनारे स्वच्छ असतात आणि ते स्वच्छ ठेवले जातात. आणि ह्याच्यासाठीही आपण ज्यावेळी पर्यटनात्मक दृष्टीने विचार करतो त्यावेळी नुसतं पर्यटन करणं नाही तर त्याच्याबरोबर समुद्र किनारे स्वच्छता हे जो कोणी ती पर्यटन केंद्र निर्माण करेल किंवा त्याच्यातून त्याचा व्यवसाय बघेल त्यांनी व्यवसायाबरोबर ही पर्यावरणाची काळजी घेणं पण
1: नक्की गरजेचं आहे.
0: आणि ते का गरजेचं आहे? पर्यटक त्याच्यामुळे स्वच्छता असेल तर आकर्षित होतो. अरे हा बीच खूप स्वच्छ आहे इथे जाऊया आपण. म्हणजे का तिथे जाऊया? मग तिथे गेल्यानंतर ते बीचवर नुसते जातात का तर आजूबाजूला होमस्टे मध्ये राहतात. मग तिथल्या लोकांचा रोजगार वाढतो. पण एखादा बीच खराब असेल, तिथे प्लास्टिक्स असतील किंवा कचरा असेल तर एकदा जातील नंतर ते आजकाल रिव्ह्यू आणि रेटिंग देणं खूप सोपं आहे. प्रसार माध्यमांना रेटिंग देतात लगेच की नाही हा बीच खराब आहे. 10 लोक ते रेटिंग वाचून लगेच त्याच्याकडे पाठ फिरवतात. असं झाल्यामुळे तिथल्या स्थानिक होमस्टेचा परिणाम होतो पर्यटनावर. म्हणून आकाशवाणीच्या माध्यमातून जे कोणी हा कार्यक्रम ऐकत असतील आणि ते मत्स्य पर्यटनामध्ये इच्छुक असतील तर त्यांनी मत्स्य पर्यटनाबरोबर सामाजिक जाणीव ठेवून तिथली स्वच्छता ही अतिशय महत्वाची आहे आणि ती ठेवणं गरजेचं आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यावेळी आपण बघतो ना बोट सफर म्हणा किंवा धाडसी खेळ म्हणा त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सेफ्टीची जबाबदारीची आहे ती गोष्ट आहे आणि त्या गाईडलाईन्स जे आहेत त्याचं पालन व्हायलाच पाहिजे. की किती वर्ष एखादी बोट वापरू शकता किंवा त्याच्यात किती प्रवासी क्षमता असायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचं पालन हे
1: काटेकोरपणे
0: व्हायलाच पाहिजे. म्हणजे आज एखादा इन्सिडेंट झाला तर तो लोकांच्या खूप दूर दूर पर्यंत लक्षात राहतो आणि मग पर्यटक पाठ फिरवतात. तर हे होऊ नये म्हणून
1: काळजी घ्यायला
0: पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यावर विशेष भर दिला आणि जर मत्स्य पर्यटन केलं तर खूप चांगल्या प्रकारे होईल. की मग आम्ही म्हणेल की मत्स्य पर्यटन आणि पर्यावरण संवर्धन यांनी एकमेकाला पूरक असं हातात हात घालून गेलं तर चांगला विकास होऊ शकतो.
1: नक्कीच, खरंच आहे सर. सर, आता आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या भागामध्ये हे मत्स्य पर्यटन चांगल्या प्रकारे विकसित होऊ शकतं?
0: मी आपल्याला मगाशी म्हणालो ना की एक विजन असेल आणि तसं तिथे जैवविविधता असेल किंवा पर्यटनाची संधी असतील तर महाराष्ट्रात कोणत्याही भागामध्ये मत्स्य पर्यटन जिथे धरण आहेत, नद्या आहेत,
1: तलाव,
0: समुद्र आहेत, तलाव आहेत तिथे विकास होऊ शकतो.
1: बरोबर.
0: फक्त आपण लोकांना कसं ते दाखवतो त्यांचं लाईफस्टाईल इथलं सोडून ज्यावेळी पर्यटन म्हणून आपल्याकडे येतात त्यावेळी त्यांची ही माफक अपेक्षा असते की स्वच्छता असावी, दिसायला चांगलं असावं, नीटनेटकं असावं. तर या सगळ्या गोष्टींचं जर आपण पालन करून जर ते मत्स्य पर्यटन विकसित केलं तर कोणत्याही भागामध्ये अगदी दुर्गम भागामध्ये जरी असेल तरी लोक गाडी घेऊन तिथे जातील. आणि आपल्याकडे अनेक जिल्हे आहेत. मी तर म्हणेन आधुनिक मासळी बाजारपेठा ही आता काळाची गरज आहे आणि ते प्रत्येक शहरामध्ये होऊ शकतात.
1: बरोबर.
0: स्वच्छ मच्छी मार्केट हे पण एक बघण्याचं ठिकाण होऊ शकतं. किंबहुना प्रदेशामध्ये असे मार्केट बघायला लोक पर्यटन स्थळ म्हणून जातात.
1: अच्छा.
0: की हे कशा प्रकारे स्वच्छ आणि सुंदर मार्केट आहे. मी स्वतः गेलो होतो. म्हणजे त्या ठिकाणी अजिबात तुम्हाला वाटत नाही की हे मच्छी मार्केट आहे.
1: म्हणजे कुठे वास नाही,
0: कुठे वास नाही, कचरा नाही, घाण नाही, सगळं सिस्टमॅटिक, प्रत्येकाची जागा
1: हायजीन सांभाळलं जातं,
0: खूप चांगलं असतं. किंबहुना एसी असतात हे मार्केट्स. वेगवेगळ्या योजनाही आहेत, त्या योजनांच्या माध्यमातून विकसित करता येऊ शकतील. आणि हे मार्केट्स बघायलाही लोक येऊ शकतात.
1: बरोबर.
0: म्हणजे नुसते ते येणार नाहीत, मग आल्यावर मासे घेऊनच जाणार. म्हणजे अशा प्रकारे डायरेक्टली और इनडायरेक्टली मत्स्य पर्यटन होऊ शकतं.
1: नक्कीच.
0: आणि ते सगळीकडे होऊ शकतं महाराष्ट्र.
1: सर, आता आपण ही सगळी एवढी चर्चा केली की मत्स्य पर्यटन कसं असायला हवं किंवा काय काय त्याच्यामध्ये रोजगाराच्या संधी आहेत, परत गावांमध्ये सुद्धा हे कसं विकसित होऊ शकतं, या सगळ्या गोष्टी बघितल्या. पण तुम्ही आता एक जाता जाता श्रोत्यांना काय संदेश द्याल किंवा काय सांगाल तुम्ही?
0: मी श्रोत्यांना संदेश असा देऊ इच्छितो किंबहुना जे कोणी मत्स्य पर्यटन या व्यवसायात उतरण्यास इच्छुक आहेत या लोकांसाठी मी विशेषतः सांगू इच्छितो की मत्स्य पर्यटन हे केवळ पर्यटन नाहीये, त्याच्यामध्ये रोजगार आहे, अधिक पर्यावरण संरक्षण आहे, त्याच्यामध्ये शिक्षण आहे,
1: बरोबर,
0: त्याच्यामध्ये ग्रामीण इकोवास आहे,
1: नक्कीच,
0: त्याच्यामध्ये सांस्कृतिक जतनही आहे, प्लस त्याच्यामध्ये आर्थिक प्रगती आहे. पण केवळ आर्थिक प्रगती ही न बघता, म्हणजे केवळ पैसा हा मिळवायचा म्हणून मत्स्य पर्यटनाकडे न बघता, मूल्यही वर्धन कशी होतील, मूल्यांचाही विकास कसा होईल हे बघणं गरजेचं आहे.
1: खरंय.
0: आणि हे दोन्हीचा समतोल राखून ज्यावेळी आपण एखादं विजन ठेवतो, एखादं गोष्टीकडे बघतो, त्यावेळी ते सस्टेनेबल असतं, शाश्वत असतं. नाहीतर एका सर्टन ठिकाणी जाऊन त्या गोष्टी अडकतात, जिथे पैसा फक्त बघितला जातो,
1: बरोबर आहे,
0: तिथे विकास खुंटतो. पण जिथे पैशाबरोबर मूल्यही बघितली जातात, म्हणजे पैसा पण पाहिजे आणि मूल्यही विकसित व्हायला पाहिजेत, ह्याचा समतोल राखून आपण मत्स्य पर्यटनाकडे बघा. आपल्याला काही या बाबतीत मार्गदर्शन लागलं तर डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचं पनवेल येथे मत्स्य उपकेंद्र आहे, इथे आम्ही ह्या सर्व मॉडेल्स विकसित करतोय केलेले आहेत, त्या येऊन आपण आमच्याशी चर्चा करा, बघा, मार्गदर्शन घ्या, ट्रेनिंग घ्या आणि मग ह्याच्यामध्ये उतरा. आपण आपल्याला स्काय इज अ लिमिट आहे
1: सर. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की मत्स्य पर्यटन हे नुसतं फिरण्याचं साधन नाहीये,
0: नक्कीच,
1: तर रोजगार आहे, पर्यावरण संवर्धन आहे त्याच्यामध्ये, शिक्षण आहे आणि खरंच ग्रामीण विकासाचा जो एक चांगला आणि अतिशय प्रभावी असा मार्ग आहे तो या पर्यटनातनं साधू शकतो आपण. महाराष्ट्राची जी विशाल किनारपट्टी आहे आणि समृद्ध अशी जलसंपदा आपल्याकडे आहे, मत्स्य संस्कृती आहे, या सगळ्याचा समन्वय साधून जर आपण हा व्यवसाय केला आणि तुम्ही आता जसं सांगितलं आर्थिक नफा आणि मूल्य साखळीचा एक सुवर्ण मध्य गाठून,
0: सुवर्ण मध्य गाठायला पाहिजे,
1: म्हणजे आपला जो आजचा विषय की मत्स्य पर्यटन महाराष्ट्राची नवी ओळख, तुम्ही ज्या सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या दृष्टीने जर आपण वाटचाल केली तर नक्कीच ही नवी ओळख मिळू शकते. सर, आज आपण इथे आलात आणि याविषयी अतिशय योग्य असं मार्गदर्शन आणि खूप नाविन्यपूर्ण अशी माहिती तुम्ही सर्व श्रोत्यांना करून दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते.
0: धन्यवाद.
2: अरे अरे अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बिजू का.
3: पुतला बोल रहे?
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
3: मतलब?
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. पहली वाली बात कहां,
3: परम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
3: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
3: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा.
4: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.

श्रोते हो, आत्ताच आपण कार्यक्रम ऐकलात फार्म टू सिटी. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव.

0: अंतराळ क्षेत्रातली जागतिक प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज अंतराळ क्षेत्रातल्या स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. जगभरातल्या लोकांना आपली आंतरराष्ट्रीय कारकीर्द घडवण्यासाठी भारत हे पसंतीचं ठिकाण वाटावं असं वातावरण निर्माण करण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. या दृष्टीनंच या कंपन्यांनी आपल्या प्रयत्नांमध्ये सातत्य राखण्याची सूचना देखील त्यांनी केली.
1: हमें ऐसा एक औरा खड़ा कर देना चाहिए कि इस फील्ड में दुनिया भर के लोगों की जिंदगी बनानी है, हिंदुस्तान जाओ, भारत की कोई स्टार्टअप से जुड़ जाओ, भारत की कोई स्पेस एजेंसी से जुड़ जाओ. मैं पक्का मानता हूं जी, पूरा टैलेंट पूल जो है एक मैग्नेट की तरह आपके कारण हम खींच सकते हैं और वो हमारी एक बहुत बड़ी ताकत बन सकता है.
0: या क्षेत्रातल्या देशभरातल्या स्टार्टअप कंपन्यांनी सरकारवर विश्वास दाखवला असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्राकरता खुलं केल्याबद्दल स्टार्टअप कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी प्रधानमंत्र्यांचे आभारही मानले. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. गगनयान या देशाच्या महत्वाकांक्षी मोहिमेचा उल्लेख करून अंतराळ क्षेत्रातली ही उल्लेखनीय कामगिरी देशाची विज्ञान क्षेत्रातली उत्कृष्टता सिद्ध करत असल्याचं उपराष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी समाजमाध्यमावर एक चित्रफीत प्रसारित केली असून नवीन जागतिक व्यवस्थेत भारत आपल्या अंतराळ क्षेत्राचा सातत्यानं विस्तार करत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जोपर्यंत युवा वर्गाला कोणत्याही अडथळ्याशिवाय काम करण्याचा अनुभव घेऊ देत नाही तोपर्यंत आपण स्टार्टअप परिसंस्थेचा अपेक्षेएवढा विस्तार करू शकत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज नागपुरात मंथन फॉर युवा 2026 या अभियानाच्या समारोप सोहळ्यात बोलत होते. राज्य सरकारनं स्टार्टअप परिसंस्थेला पाठबळ देण्यासाठी चांगलं धोरण तयार केलं आहे. यशस्वी स्टार्टअप्सच्या संस्थापकांसोबत चर्चा करून या धोरणात आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील असं त्यांनी सांगितलं. यावेळी हजारो तरुणांनी एकत्रितपणे ढोल ताशाचं वादन करून जागतिक विक्रमाचीही नोंद केली. महाराष्ट्रात खाजगी शिकवणी वर्गांची नोंदणी आणि नियमनासाठी नवीन कायद्याच्या मसुद्यावर राज्य सरकारनं 4 सप्टेंबरपर्यंत सूचना आणि हरकती मागवल्या आहेत. 25 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांच्या शिकवणी वर्गांना या कायद्यातल्या तरतुदी लागू असतील. या कायद्याअंतर्गत सर्व खाजगी शिकवण्यांना नोंदणी अनिवार्य असेल, तसंच नोंदणी प्रमाणपत्राचं ठराविक कालावधीनंतर नूतनीकरण करून घ्यावं लागेल, तसंच या वर्गांचं शुल्क भरल्यानंतर पावती देणंही बंधनकारक केलं जाईल. तळघरातून असे शिकवणी वर्ग चालवता येणार नाहीत. या कायद्यातल्या कोणत्याही तरतुदींचं उल्लंघन केलं तर 1 ते 5 लाख रुपयांपर्यंतचा दंड किंवा परवाना रद्द करणं किंवा दोन्ही अशी शिक्षा ठोठावली जाऊ शकते. देशाच्या शेअर बाजारात परदेशी गुंतवणुकीचा ओघ ऑगस्ट महिन्यात कायम राहिला असून ताज्या आकडेवारीनुसार परदेशी गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 23,544 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. देशांतर्गत घटकांची मजबूत स्थिती आणि भक्कम तिमाही निकालांच्या बळावर शेअर बाजारातली परदेशी गुंतवणुकीची जून महिन्यातली गती ऑगस्टमध्येही कायम राहिल्याचं यात म्हटलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्राच्या वाढत्या मूल्यांकनामुळे जागतिक तरलतेचा कल उदयोन्मुख बाजारपेठेकडे वळत आहे, तर कर्जरोख बाजारात परदेशी गुंतवणूकदारांचा मिश्र कल दिसत असल्याचं यामध्ये म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याच्या एका प्रकरणात लातूर जिल्ह्यातल्या उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी उदगीर इथला एक सनदी लेखापाल आणि 16 कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी आरोपींनी खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारावर 2022 ते 2026 या कालावधीत तब्बल 2,143 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम परदेशात पाठवायला सहाय्य केल्याचं प्रथमदर्शनी आढळून येत असल्याचं पोलीस सूत्रांनी स्पष्ट केलंय. या प्रकरणी पुढचा तपास सुरू आहे. भारतीय क्रिकेट संघाच्या श्रीलंका दौऱ्यात आज कोलंबो इथं सुरू असलेल्या मालिकेतल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं दिवसअखेर 5 गडी गमावून 300 धावा केल्या आहेत. शतकवीर देवदत्त पडिक्कलनं 117 धावा केल्या. कर्णधार शुभमन गिल 50, यशस्वी जयस्वाल 45, तर रवींद्र जडेजानं 43 धावांचं योगदान दिलं. ऋषभ पंत वैयक्तिक 3 धावा झाला असताना जायबंदी झाल्यामुळे तंबूत परतला. आजचा खेळ थांबला तेव्हा ध्रुव जुरेल 7 तर सारांश जैन 4 धावांवर खेळत होते. श्रीलंकेतर्फे आज असिता फर्नांडोनं 3 तर लाहिरू कुमारा आणि केशरा नुवंता यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. नेदरलँड्स इथे सुरू असलेल्या FIH महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेत आज ई गटात भारतीय महिला संघाचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री 10:30 हा सामना सुरू होईल. स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळवण्याच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं आवश्यक असणार आहे. भारतानं हा सामना जिंकला तरी भारताचा उपांत्य फेरीतला प्रवेश चीन आणि नेदरलँड्स यांच्यातल्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असेल.

भर देण्यात आला आहे. या देशांदरम्यान खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण वाढावी, संयुक्त स्पर्धांचं आयोजन व्हावं, तसंच क्रीडा विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही सहकार्य वाढावं अशी अपेक्षा केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडवीय यांनी बैठकीच्या सुरुवातीला व्यक्त केली. युद्धनौका, समुद्रात कार्यरत विशेष जहाजं आणि इतर संबंधित क्षेत्रांमध्ये आत्मनिर्भरता ही देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज कोलकाता इथं गार्डन रीच शिप बिल्डर्स अँड इंजिनियर्स ही नवरत्न कंपनी आणि यंत्र इंडिया लिमिटेड यांच्या सुमारे 3,400 कोटी रुपयांच्या 5 प्रकल्पांच्या पायाभरणीप्रसंगी बोलत होते. मेक इन इंडिया मोहिमेअंतर्गत भारत जागतिक स्तरावर जहाज बांधणी क्षेत्रातली वाढती मागणी पूर्ण करू शकतो असं राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितलं. गंगा नदीच्या संरक्षणाशी संबंधित नियमांमध्ये केलेल्या बदलांच्या विरोधात दाखल याचिकेवर राष्ट्रीय हरित लवादानं केंद्र सरकारकडे उत्तर मागितलं आहे. गंगा नदीच्या सुरक्षेशी संबंधित नियमांमध्ये केंद्र सरकारनं काही बदल केले आहेत. या बदलांमुळे गंगा नदीला धोका निर्माण होऊ शकतो असा आरोप करत राष्ट्रीय हरित लवादात याचिका दाखल झाली आहे. या प्रकरणी पुढची सुनावणी 27 ऑक्टोबरला होणार आहे. मुंबईत भुलेश्वर इथं काल गणेशोत्सव मंडळाची 22 फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी 5 लाख तर जखमींना प्रत्येकी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज या दुर्घटनेतल्या मृतांच्या कुटुंबांची भेट घेतली. त्यानंतर बातमीदारांशी बोलताना त्यांनी ही घोषणा केली. या दुर्घटनेची चौकशी करून जबाबदारी निश्चित केली जाणार आहे. गणेश आगमन मार्गांकडे महानगरपालिकेनं विशेष लक्ष देण्याचे निर्देशही शेलार यांनी दिले आहेत. अमेरिका इराणवर नव्यानं आर्थिक निर्बंध लादायच्या धमक्या वारंवार देते, पण त्यांच्याकडे इराणच्या लोकांशी आदरपूर्वक संवाद साधण्याशिवाय कोणताही मार्ग उरलेला नाही असं इराणचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सय्यद अब्बास अराघची यांनी म्हटलं आहे. कझाकस्तानमध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. विद्यमान अध्यक्ष कासिम जोमार तोकायेव हेच पुन्हा निवडून येतील अशी शक्यता आहे. कझाकस्ताननं याच वर्षी नवी राज्यघटना स्वीकारली आणि देशाची संसद 2 सभागृहांवरून 1 सभागृहाची करायला मान्यता दिली. परदेशी वैद्यकीय पदवीधर परीक्षेबाबत एका वृत्त अहवालात करण्यात आलेले दावे पूर्णपणे दिशाभूल करणारे आणि बिनबुडाचे असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. हे दावे कोणत्याही सत्यापित दस्तऐवज, अधिकृत नोंद किंवा विश्वासार्ह पुरावा नसलेल्या आरोपांवर आधारित आहेत असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं समाज माध्यमावरच्या आपल्या टिप्पणीत म्हटलं आहे. आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. अंतराळ क्षेत्रातली प्रतिभा भारताकडे आकर्षित होईल अशी अंतराळ परिसंस्था उभारण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं आवाहन. भारतीय शेअर बाजारात या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांकडून आतापर्यंत 23,545 कोटी रुपयांची गुंतवणूक. खोट्या कागदपत्रांच्या आधारावर परदेशात निधी पाठवायला सहाय्य केल्याप्रकरणी लातूरमध्ये सनदी लेखापालासह 16 कंपन्यांवर गुन्हे दाखल. आणि श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात भारताच्या पहिल्या दिवसअखेर 5 गडी बाद 300 धावा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: Ashwani FM Rainbow 107.1 MHz, musically yours.
1: सुप्रभात श्रोते हो, वंदे मातरम आपण सुरुवातीला ऐकूया.

नमस्कार मंडळी, सुप्रभात. 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो वाहिनी आपण ऐकत आहात. सकाळचे ठीक 5:04 होत आहेत आणि आज मी आहे आपली रेडिओ सखी पूर्व आपल्याबरोबर आणि आपण ऐकू शकणार आहात वंदन रेनबो फंडे, त्यानंतर सुभाषित गुंजन मध्यात मुंबई असा 3 तासाचा श्रवणानंदाचा आपण अनुभव घेणार आहात. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत रहा 107.1 MHz आकाशवाणी मुंबई केंद्राची FM रेनबो प्रसारण सेवा.

मंडळी, सोमवारच्या प्रसन्न सकाळी आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. रसिक हो, आपल्याला चांगल्या विचारांची जर का मुशी घडवायची असेल तर त्याकरता चांगलं बीज असावं लागतं. संस्कारांची शिदोरी ही आपल्या पाठीशी भक्कम असावी लागते, तरच आपल्याला या सर्व गोष्टी अत्यंत आनंदाने आणि उत्साहानं पार पाडता येतात.

मंडळी, सोमवारच्या प्रसन्न सकाळी आपण भेटलेलो आहोत. वंदन कार्यक्रम सुरू आहे आणि आपल्याला तर कल्पनाच आहे की आपण संत तुकारामांचे अभंग या निमित्तानं पाहण्याचा प्रयत्न करत असतो, आठवण्याचा प्रयत्न करत असतो. आजही आपल्याकरता मी संत तुकारामांचा अभंग घेऊन आलेलीच आहे, ऐकवणारच आहे. पण तत्पूर्वी एक छानसं विठ्ठलाचं गीत ऐकूया.